आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते.
लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आजचं नक्षत्र आहे धनिष्ठा नक्षत्र। आज श्री स्वामी युक्तेश्वर यांची जयंती आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. काव्यनिर्मितीची मीमांसा संत तुलसीदासांनी एका चौपाईत अतिशय सुंदर मांडली आहे. हृदय सिंधुमती सीप समाना, स्वाती सारदा कहिय सुजाना, जय बरसई वर वारी विचारू, होई कवित मुकुता मनी चारू. याचा अर्थ असा, जाणते पुरुष सांगतात की हृदय हे समुद्रासारखं गंभीर आहे आणि मती ही त्यातला एक शिंप आहे. देवी शारदा म्हणजे प्रतिभा हे स्वाती नक्षत्र आहे. हे स्वाती नक्षत्र उदित झालं की मतिरूप शिंपेच्या उघडलेल्या मुखात सद्विचार रूपी जलबिंदू पडला की त्याच्या योगातून जन्माला येतं ते कविता रूपी सौंदर मौक्तिक. या चौपाईतलं रूपक मोकळं केलं तर संत तुलसीदासांचा अभिप्राय आपल्याला अतिशय स्पष्ट होतो. कवीच्या अगाध हृदयात स्मृती संस्कार एकरूपतेने साठवलेले असतात. वर्तमान अनुभवाच्या निमित्ताने मती विकसित होते. अशा वेळी प्रतिभा म्हणजे प्रज्ञा जागृत झाली तर त्या योगातून जे सद्विचार प्रकट होतात ती कविता. काव्यनिर्मितीची ही मीमांसा तुलसीदासजी किती सहज बोलून गेले आहेत हे पाहिलं म्हणजे आपलं मन आश्चर्यमुग्ध होतं. कवी हा वर्तमानात उभा असतो. जुने अनुभव स्मृती संस्कार रूपात जागृत होतात. प्रज्ञा प्रकाशाच्या दृष्टीतून कवी त्यांच्याकडे पाहतो तेव्हा त्या सर्वांचं स्वरूप त्रैकालिक आणि वैश्विक असल्याचं त्याला जाणवतं आणि अशा अवस्थेतून त्याचं काव्य प्रकट होत असतं. संत तुलसीदासांची रामकथा हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकूया संत भानुदास महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 10 मे. देह मनाने व्हावे रामार्पण. भगवंताची उपासना दूर करी सर्व यातना. चित्ताची स्थिरता भगवंताच्या उपासनेत निश्चितता. देह जरी जीर्ण फार तरी वासनेचा जोर अनिवार. हे जाणून चित्ती एक भजावा रघुपती. हृदयी करता भगवंताचे ध्यान. नामाविण उच्चार दुजा न जाण. त्यात व्यवहाराचे जतन न दुखवावे कोणाचे अंतकरण. असा नेम ज्याच्या पाशी राम तेथील रहिवाशी. मी रामाचा रामा तू माझा हाच अखंड असावा हव्यास. ऐसे ध्यावे रामाला की जे जीव प्यार झाले मला. आता याहून दुजे न सांगणे काही रामाविण जगू नाही. जे जे होणार ते होतच जाते ते भगवंताच्या इच्छेने घडते. ऐसे आणणे मना याचे नाव उपासना. अखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊली. स्वार्थरहित रामसेवा याहून लाभ दुजा न जीवा. राम ठेवा मनी तो ध्यात जावा मानस पूजनी. वाचेने भगवंताचे नाव कायेने भगवंताची सेवा. चित्ती भगवंताचे ध्यान आपण व्हावे रामार्पण. याहून अन्य सेवा कोणतीही न जाण. उपासना असावी बळकट तेथे नसावी कशाची अट. उपासनेचा असावा जोर ज्याने होईल मन स्थिर. आपले जीवन ज्याचे हाती त्याची नेहमी ठेवावी संगती. जे जे काही मी करावे त्याला परमात्मा साक्षी हे जाणावे. मनी न सोडावा धीर आहे म्हणावे माझा रघुवीर. करावे भगवंताचे चिंतन होईल स्वतःचे विस्मरण. सर्व आहे रामाधीन आपण निमित्ताला कारण. रामावर ठेवावे चित्त जैसे प्रपंची असावे वाटते वित्त. उपासनेचे नर त्यांनी रहावे खबरदार. आजवर केली भगवंताची उपासना पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा. सर्वांचे ऐकावे परी उपासनेपासून दूर न व्हावे. राम माझा देता घेता राम माझ्या भोवता. रामाविण जगी दुजे न ठेवावे आणिक परते. एक सद्गुरु आज्ञा प्रमाण हीच रामसेवा जाण. थोर थोर ऋषिमुनी यती संत साधू यांनी एकच केले खास. रामा वाचून न राहू दिले जीवास. ठेवावा रामावर पूर्ण विश्वास. न करावे उपास तापास. उपासनेत रहावे आपण हेच रामाचे सान्निध्य जाण. स्वार्थरहित सेवा तीच पावे देवाधी देवा. जे जे होते काही ते राम करतो पाही. हा एकच विश्वास समाधानाचा मार्ग सत्य खास. जेथे परमात्म्याची सत्ता तेथे न चाले कोणाचे सर्वथा. म्हणून परमात्मा ठेविल त्यामध्ये समाधान राखीत जावे. चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण. याहून अन्य सेवा कोणतीही न जाण. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. ऐकूया संत गोरा कुंभार यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा.

0: भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामींचा अथकपणे शोध घेऊनही स्वामींचं दर्शन जेव्हा होईना तेव्हा पुजारी अस्वस्थ झाले। केवळ उत्पन्नच बुडालं नाही तर तीर्थक्षेत्राला अवकळा आली। पाण्याला एवढी दुर्गंधी सुटली की दुष्ट प्रवृत्तीच्या हावऱ्या पुजाऱ्यांना सुद्धा तिथं राहणं अशक्यप्राय झालं। म्हणून ते पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडे गेले आणि त्यांनी आपली कैफियत मांडली। शंकराचार्यांनी त्यांचं बोलणं ऐकलं आणि ते एवढंच म्हणाले, तुम्ही ज्या यतीचा अवमान केलात ते श्री दत्तावतारी स्वामी समर्थ होते। या विश्वातल्या सर्व आर्तभक्तांचा उद्धार व्हावा आणि दुष्ट प्रवृत्ती नष्ट व्हावी म्हणून श्री दत्तात्रेय कलियुगात स्वामींच्या रूपात अवतीर्ण झाले। तुम्ही पैशाच्या मागे लागून गरीब लोकांना लोबाडता, तुमच्यापाशी साधं सौजन्य नाही, तुमचा आता ऱ्हास होणार आहे। तुम्ही स्वामींना शरण जा, तेच तुमचा निश्चित उद्धार करतील। त्यासाठी मन स्वच्छ करा, वाणी सुधारा, त्यांचं नामस्मरण करा। शंकराचार्यांचे बोल पुजाऱ्यांच्या मनात घुमू लागले, त्यांचं वर्तन सुधारलं, त्यांच्या बोलण्यात मार्दव आलं। वास्तविक ह्या पुजाऱ्यांची हावरी वृत्ती नष्ट व्हावी म्हणून समर्थांनी तीर्थक्षेत्रावरच्या पाण्याला दुर्गंधी आणली होती। एक दिवस स्वामी अचानक प्रकट झाले। पुजाऱ्यांना खूप आनंद झाला। स्वामींनी त्यांना फक्त एकच प्रश्न विचारला, शृंगेरीच्या शंकराचार्यांची भेट घडली ना? पुजारी मनातल्या मनात समजले, ते स्वामींना शरण आले। स्वामी त्या पुजाऱ्यांना म्हणाले, जगद्गुरु श्री शंकराचार्यांच्या सांगण्याप्रमाणे वागा, तुमचं कल्याण होईल। तेव्हा पुजारी म्हणाले, स्वामी कोटीकूप तीर्थावरचं पाणी पुन्हा स्वच्छ व्हावं आणि त्याची दुर्गंधी नष्ट व्हावी अशी आपणाला विनंती करतो। स्वामी म्हणाले, तथास्तु। आणि त्या क्षणी पाण्याला अचानक सुगंध सुटला। स्वामींनी क्षणात चमत्कार केला आणि मग त्या पवित्र पाण्यात स्नान केलं। पुजाऱ्यांना खूप शांत वाटलं, कारण स्वामींचं दर्शन त्यांना झालं। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। उन्मत्त आणि स्वार्थी वृत्तीच्या खलप्रवृत्त माणसांची वृत्ती पालटावी, त्यांच्या हातून सत्कर्म घडावीत म्हणून स्वामी समर्थ सतत प्रयत्नशील असायचे। दुष्ट माणूस नष्ट न होता त्याची ती वृत्ती नष्ट व्हावी एवढाच स्वामींचा उद्देश होता। खलवृत्ती नष्ट होण्यासाठी स्वामींनी अथकपणे आपलं कार्य केलं। स्वामींना एकदा का शरण गेलं की स्वामी प्रत्येकालाच क्षमा करीत। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही अखंडपणे स्वामींच्या नामस्मरणात दंग रहा। स्वामी तुमच्या भोवतीच आहेत असा तुम्हाला निश्चित साक्षात्कार होईल। कर्तृत्वाचा अभिमान एकदा का नष्ट झाला, अहंकार संपला, मन स्वच्छ आणि निर्मळ झालं की स्वामी चरण आपल्या मन अंगणात उमटल्याशिवाय राहणार नाहीत। स्वामींचं आपल्या प्रत्येक भक्ताकडे लक्ष असतं। आपण फक्त स्वामींचं अखंड स्मरण करीत राहायचं।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका, भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्री मुद्गल पुराण द्वितीय खंड. शौनकांना दक्ष मुद्गल संवादातील एकदंत चरित्राचा इतिहास सांगताना ओघाने आलेलं प्रह्लादाचं महात्म्य आणि गुत्समदाशी झालेला संवाद सूत सांगू लागला. प्रथम गणेशाच्या कृपाप्रसादाने विघ्ने दूर करून ब्रह्मदेवांनी सृष्टी करण्यास प्रारंभ केला. सृष्टी निर्माण करीत असता मी सृष्टी निर्माण न करता गणेशाचं पूजन करीन असं म्हणताच ब्रह्मदेवांनी नारदांना शाप दिला. तेव्हा नारद नारायणाच्या मुखातून गणेशाचं ज्ञान करवून घेऊन शापमुक्त झाले. एकदा कैलासात शंकर गणेश पूजन करीत असलेले पाहून नारदांनी वैकुंठात जाऊन नारायणाला गणेश महात्म्य विचारलं. विष्णूंनी त्यांना गणेश महात्म्य सांगितलं. मग नारदही गणेशभक्ती करून गाणपत्य झाले. ब्रह्मदेवांनी नवधा सृष्टी निर्माण करून कर्दमाला प्रजा निर्माण करण्यास सांगितलं. तेव्हा विष्णू कर्णमलोद्भूत मधुकैटभांनी सर्वांना संत्रस्त केलं. अखेर विष्णूंनी गणेशाचं ध्यानस्तवन करून मधुकैटभांचा नाश केला. ब्रह्मपुत्र नवप्रजापतींनी गणेशाची स्तुती केली. त्यापैकी दक्षाला शक्तिरूपिणी सती कन्या म्हणून तुझ्या पोटी येईल असं गणेशाने आश्वासन दिलं. गणेशप्रसादाने स्वयंभू व मनूला दृढ भक्ती मिळाली. मनू आणि शतरूपा यांच्या मुलींपैकी प्रसूती दक्षाला दिली गेली. आकुती रुचिला आणि देवहूती कर्दमाला मिळाली. शतरूपेचे प्रियव्रत आणि उत्तानपाद हे दोन मुलगे. नंतर दक्षकन्येचा वंश मुद्गलांनी कथन केला. प्रसूतीपुत्र पितरांचे गणेशस्तवन कथन करून दत्तचरित्रातील भोगल स्त्रीचं कथानक सांगून मुद्गलांनी भोगमोक्ष वर्णन केले. ब्रह्मपुत्र अत्रींनी अवधूत दत्तांना गणेशतत्व सांगताच गणेशाचं स्तवन करून दत्त गणेशभक्त आणि शंकर मित्र झाले. अत्रिपुत्र दुर्वासांचं चरित्र सांगून मुद्गलांनी मनुपुत्र प्रियव्रत राजाची हकीकत सांगितली. प्रियव्रताने नारद मुखातून ऐकलेल्या गणेशाची भक्ती करून प्रियव्रताला राज्यप्राप्ती झाली. नंतर मुद्गलांनी प्रियव्रताचे 10 पुत्र सांगून द्वीपवर्णन, भूगोल, सूर्यमंडल वर्णन, नवग्रहरथ वर्णन, ऊर्ध्वलोक वर्णन, सप्तपाताल वर्णन करून गणेश स्वरूप ब्रह्मांडाचं वर्णन केलं. प्रियव्रताच्या नाभी नावाच्या कलावतार नातवाला 100 पुत्र झाले. त्यातील 9 योगी गाणपत्य झाले. सर्वात ज्येष्ठ ऋषभ याने शंकराकडून गणेशतत्व समजून घेऊन गणेशता मिळविली. ऋषभपुत्र भरत तप करीत असता मृगशावका सक्त झाला आणि मरून मृगरूप होऊन पुलह ऋषींच्या आश्रमी गेला. तिथे आलेल्या ब्रह्मदेवांनी पुलहाला केलेला उपदेश त्याने ऐकला. पुलहाने गणेशस्तवन केलं. ते सर्व ऐकून आणि पाहून त्याने मृगरूप टाकलं आणि तो अंगिरस कुलात जडभरत या नावाने प्रसिद्ध गाणपत्य झाला. घरी मनस्वी त्रास झाल्याने बाहेर पडलेल्या त्याला चोरांनी धरलं. त्याचा बळी देत असता त्याने केलेल्या गणेशस्मरणाने आलेल्या गाणपत्यांनी चोरांचा नाश केला. हिंडत असलेल्या जडभरताला सिंधू देशाधीश रहुगणाचे शिविका वाहक बनून जात असता बोलावं लागलं. त्यावरून राजाने त्याचं मोठेपण जाणलं. जडभरताने स्वतःची ओळख सांगताच रहुगण विनम्र होऊन आणि तत्वज्ञान ऐकून गाणपत्य झाला. त्याने त्याला शांती प्राप्त झाली. मयुरेश तीर्थाला आलेल्या जडभरताने स्तुती करून गणेश दर्शन घेतलं. मनूच्या उत्तानपाद राजाची कथा मुद्गलांनी सांगितली. त्यात सापत्न भावामुळे बाहेर पडलेल्या दुर्वाला नारदोपदेश होऊन गणेश दर्शन झाल्याचं त्यांनी कथन केलं. ध्रुवाच्या दुष्ट नातवाला वेनाला ब्राह्मणांनी शापून मारलं आणि त्याच्या शरीराचं मंथन करून पृथ्वी निर्माण केला. पृथ्वीचं दोहन करून त्याने 100 यज्ञ केले. त्यात विघ्न आणणाऱ्या इंद्राला त्याने क्षमा केली. मग इंद्राने त्याची पूजा केली. एकदा पृथ्वीराजाकडे आलेल्या सनकादी मुनींनी शंकरापासून मिळालेलं गणेश तत्व ऐकलं आणि तो स्वतःही सर्वस्व त्याग करून मोठा गणपत्य झाला. त्याचा पुत्र प्राचीन वरही कर्ममार्गी होता. त्याला नारदाने ज्ञानयोग सांगून गणेश महात्म्य ऐकवलं. तोही ब्रह्मभूत होऊन गणेशभक्त झाला. त्याच्या प्रचेतस नावाच्या पुत्रांनी विष्णूंना प्रसन्न केलं होतं. एकदा तिथे आलेल्या नारदांनी त्याला गणेशतत्व कथन केलं तेव्हा तेही गणेशरूपाकार झाले. नंतर मुद्गलांनी दक्षाच्या जावयाची कश्यपाची सृष्टी कथन केली. मरीची पुलस्त्य आणि पुलह यांचा वंश सांगून आत्रिपुत्र वसिष्ठ आणि त्याचा पुत्र पराशर यांच्या संवादातून वसिष्ठाची तपश्चर्या निवेदन केली. वसिष्ठाप्रमाणेच पराशराने भक्ती करून गणेश हाच पुत्र होण्याचं वर मिळविला. दक्षाच्या विचारण्यावरून मुद्गल ऋषींनी गजासुराचा जन्म आणि पराशराच्या पुत्राची उत्पत्ती सांगितली. गजासुर सैन्यवध आणि गजासुर वध सांगून त्यांनी त्यास व्यास महात्म्य कथन केलं. शुकोपाख्यान गौतम चरित्र सांगून तसंच नृसिंह महात्म्य आणि वाराह महात्म्य सांगून च्यवनाची उत्पत्ती सांगितली. नंतर अग्निमहात्म्य वर्णन करून च्यवनाची तपश्चर्या सांगितली. पुढे भृगुचरित्र कथन केलं. च्यवन महात्म्य ऐकल्यानंतर मदाचं चरित्र सांग असं प्रह्लादाने म्हटल्यानंतर गृत्स मदाने मदासुराची कथा सांगण्यास प्रारंभ करून त्याचा राज्याभिषेक सांगितला. नंतर मदासुराने स्वर्गावर विजय मिळवल्याचं कथन केलं. देवी भक्त मदासुराने तारकाला देवीकडे पाठवलं. तो युद्ध निश्चित करून परत आला. त्याचा निरोप ऐकून मदासूर युद्धाला निघाला आणि त्याची इंद्राशी गाठ पडली. नंतर चालू झालेल्या अस्त्रयुद्धात इंद्राचा सर्वांसह पराजय झाला. ते युद्ध एवढ्यावरच न थांबता तिथे आलेल्या शंकरादिकांचाही पराभव झाला आणि मदासुराने विजयी होऊन सार ब्रह्मांड व्यापलं. त्रैलोक्याचं ऐश्वर तो भोगू लागला. त्यावेळी अधर्माचा उदो उदो झाला. स्वाहा स्वदहादी बंद पडले. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या देवांकडे सनतकुमार आले. त्यांना देवांनी असुरनाश आणि धर्मस्थापना होण्यासाठी उपाय विचारला. तेव्हा त्यांनी गणेशाची उपासना सांगितली. त्याप्रमाणे यथासांग उपासना झाल्यावर एकदंत प्रसन्न झाला आणि त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे त्याने वर दिला. ही वार्ता नारदांकडून कळताच मदासुराने दूत पाठवला. त्याच्या करवी युद्धाचा निरोप येताच युद्धासाठी निघालेल्या मदासुराला गणेशाने परशूने विद्ध केलं. त्यामुळे त्याने स्वतःचा पराजय मान्य केला. एकदंताची स्तुती करून तो स्वस्थानी गेला. मग सर्व देवांनी एकदंताची स्तुती केली. हे चरित्र ऐकल्याने भुक्ती आणि मुक्ती लाभते. प्रह्लादाने आणखी चरित्र विचारल्यावरून गृत्समद सांगू लागले. गौडनगरात रौद्रकेतू शारदा यांना झालेल्या देवांतक नरांतकांनी हाहाकार उडवला. तेव्हा देवांच्या प्रार्थनेने संतुष्ट होऊन वर दिल्याप्रमाणे कश्यपाचा पुत्र म्हणून गणेश जन्मला. तिथे त्याच्यावर अनेक संकटं आली. आपल्या मुलाच्या लग्नासाठी पुढे काशी राजा त्याला आपल्या घरी काशीला घेऊन गेला. तिथेही त्याच्यावर अनेक संकटं आली. काशी राजाकरवी गणेशाने भृशुंडीला बोलवून दर्शन दिलं. भृशुंडीच्या भक्तीने काशी राजा प्रभावित झाला. भृशुंडीची कथा विचारल्यावरून गृत्समदाने कैवर्तकाचा यमराज सूर्याचा संवाद ऐकवला. यमधर्माचा शाप दूर करणारं कुंडसंभव चरित्र सांगितलं. नंतर नामा कोळ्याची कथा ऐकवली. मुदगलांना मारण्यासाठी तो आला असता त्यांच्याच आदेशानुसार गणेश ध्यान करू लागला. त्यातूनच त्याला सोंड फुटली. मुदगलांनी त्याला ब्राह्मणत्व देऊन एकाक्षरी मंत्र सांगितला. चित्तवृत्तीचा निरोध करून त्याने काशीराजाच्या घरी गजाननाचं पूजन केलं. अनेक संकटांना दूर सारून आणि त्या दैत्यांना ठार करून विनायकाने काशीराजाच्या मुलाचा विवाह पार पाडला आणि नंतर राजाला सदेह गणेश लोकाला नेलं. तदनंतर गृत्समधाने पुष्टीपतीचं भुक्तिमुक्तीप्रद चरित्र सांगण्यास प्रारंभ केला. शक्तिभक्त शकुनीपुत्र दुर्मतीने शक्तीची आराधना करून वर मिळविले, देवांचा पराभव केला. अखेर त्याने शक्तीलाच आपली पत्नी बनवण्याचा घाट घातल्यामुळे शक्ती शंकरांकडे गेली. नारदांच्या सांगण्यावरून केलेल्या शिवशक्तीच्या प्रार्थनेने गजानन त्यांचा पुत्र झाला. त्यावेळी दर्शनासाठी शनैश्वर सहकुटुंब आला. संत्रस्त झालेल्या शनीला गणेशाची उपासना लाभली. गणेशाचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर तो परत आला. नंतर गणेशाने विष्णूंना दूत म्हणून दुर्मतीकडे पाठवलं, पण त्याचा उपयोग झाला नाही. दोन्ही सैन्ये सज्ज झाली. युद्धात दुर्मतीने उपटलेल्या डाव्या दातानेच गणेशाने त्याला ठार मारलं. नंतर गृत्समदाने लोपामुद्रेच्या इच्छेसाठी अगस्त्याने केलेल्या द्रव्य प्रयत्न सांगण्यास प्रारंभ केला. दिलीपाच्या सांगण्यावरून द्रव्यासाठी अगस्त्य वातापीकडे आला. भोजनात पशुरूप इल्वल नष्ट झालेला पाहून वातापी समुद्रात जाऊन लपला. तेव्हा समुद्र शोषणाचा उपाय ब्रह्मदेवांनी विचारला असता गणेशाची उपासना सांगून ब्रह्मदेवांनी गोलोकातील राधाकृष्ण शापाचं कथानक सांगितलं. आपण ब्रह्म आहोत या त्यांच्या भ्रांतीचं निराकरण होऊन दोघांनी स्तवन केलं आणि पुष्टीपतीच्या कृपेने दोघे गाणपत्य होऊन गोलोकी गेली. अगस्त्याला समुद्र प्राशनाची शक्ती प्राप्त होण्याविषयी गणेशाचं आश्वासन मिळालं. ब्रह्मदेवांकडून षडाक्षरी मंत्र घेऊन 3 महिन्याच्या तपाने सिद्ध झालेल्या अगस्त्याने समुद्र शुष्क केला. वातापी नगरीत जाऊन द्रव्य घेऊन लोपामुद्रेस दिले आणि तो गणेशभक्त होऊन राहिला. पुढे गृत्समद कपिल चरित्र सांगू लागला. मनुपुत्री देवहूतीला कर्दमापासून झालेल्या विष्णू अवतार असलेल्या कपिलापासून सर्वसार रूप गणेश तत्वज्ञान कर्दमाने ऐकलं. ज्ञान सांगून कपिल गंगेच्या दक्षिण तीरी गेला. तिथे भेटण्यास आलेल्या इंद्राने संतुष्ट होऊन दिलेला चिंतामणी नावाचा मणी कपिलाने गळ्यात धारण केला. तो मणी षडक्षरी मंत्राने तप केलेल्या विष्णूंना गणेशाने दिला होता. पुढे तो विष्णूंनी इंद्राला आणि इंद्राने कपिलाला दिला. एकदा सैन्यासह आलेल्या गणासुराने चिंतामणीचा प्रभाव पाहिला आणि बळजबरीने तो पळवून नेला. प्रह्लादाच्या विचारण्यावरून गृत्समदाने गणासुराची पूर्वजन्म कथा सांगितली. कपिलाच्या स्तुतीने प्रसन्न झालेल्या गणेशाने गणासुराच्या वधासाठी मी तुझा पुत्र होईन असा वर त्याला दिला. त्याप्रमाणे अग्निकुंडातून प्रकट झालेल्या एकदंताने मी तुझा पुत्र आहे असं सांगताच कपिलाने चिंतामणी मणी परत मिळावा अशी इच्छा प्रकट केली. तेव्हा गणेशाने गणासुराच्या स्वप्नात जाऊन त्याला मारल्याचं आणि मणी पळवून कपिलाला दिल्याचं दाखवलं. त्यामुळे रागावून तो दैत्य ससैन्य निघाला आणि कपिलाला मारण्यासाठी आश्रमात आला. तिथेच असलेल्या गणराजाने परशुने त्याचं मस्तक तोडून तो मणी कपिलाला दिला. माझं सर्व चिंतित सफल झालं असं म्हणून तो चिंतामणी स्वतः कपिलाने एकदंताच्या गळ्यात बांधला. अशा प्रकारे एकदंताच्या अवतार कथा सांगून गृत्समदाने प्रह्लादाला गणेशाची योग साधना समजावून दिली. त्याप्रमाणे वागून प्रह्लाद महायोगी झाला. दक्षाने विचारल्यावरून मुदगलांनी एकदंत तीर्थाची माहिती आणि तिथे केलेल्या साधनेचं फल सांगितलं. सुताने दक्ष मुदगल संवाद सांगून पुढे मी महोदर चरित्र कवीन असं शवनादिकांना आश्वासन दिलं. द्वितीय खंड समाप्त.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना। संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा।

0: संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास जोशी यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

रसामार्थ आपण दासबोध पाहतो आहोत. पहिला दशक संपलेला आहे, दुसऱ्या दशकाला प्रारंभ झाला. त्याच्यात आपण काही मूर्खाची लक्षणं बघितली. मूर्खाची लक्षणं याचाच अर्थ अज्ञानी पुरुषाची लक्षणं. जरा मी कोणाचा बोध नसतो, विश्वाचं स्वरूप माहिती नसतं, भगवंताचं स्वरूप माहिती नसतं, अशा व्यक्तीच्या हातून जे जे काही कर्म घडत असतात, जो जो काही विचार येत असतो, तो केवळ अज्ञानापोटी असतो. आणि त्यामुळेच अज्ञानाकडून आपण चांगल्या लक्षणांची कशी काय अपेक्षा करणार. तथापि अज्ञानी माणसाला मी अज्ञानी आहे असं जर कळलं आणि तो ज्ञान मिळवण्याच्या मार्गाला लागला किंवा स्वतःला सुधारायचं असं जर कळलं, तर हे जे ग्रंथ असतात हे ग्रंथ त्याला अतिशय आदर्श ठरतात. या ग्रंथांच्या आधाराने जर जीवन जगायचा प्रत्येकाने प्रयत्न केला तर अतिशय मोठ्या पातळीवर त्या व्यक्तीला जाता येईल, उंच पातळीवर जाता येईल, आनंदाने जीवन जगता येईल. पुष्कळ मंडळी म्हणतात की शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे ते करायचं, पण आम्ही शास्त्र वाचायला जायचं कुठं? शास्त्रांचा अभ्यास काही सोपा नाही आहे, पण तू शास्त्र संबंध तरी वाचता आलं नाही. तर हे संतांचे ग्रंथ जर वाचले तर सर्व शास्त्र या ग्रंथांमधून अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगितलं आहे. त्यातही विशेषतः दासबोध हा जो ग्रंथ आहे, या दासबोध ग्रंथामध्ये आपण आता पाहिलं काही प्रवचनातून स्वरूप बोधापर्यंत समर्थ सांगताय, पण त्याचबरोबर प्रातःकाळी उठावे इथंपासून देखील समर्थांना सांगावं लागतंय की काय खावं, काय खाऊ नये, काय बोलावं, काय बोलू नये, म्हणजे काय करायला पाहिजे आणि काय करू नये, अशी जी काही सर्वज्ञपणाची खूण असं म्हटलेलं आहे, असं समर्थाने आता या दुसऱ्या दशकातल्या दुसऱ्या समासामध्ये सांगितलंय. त्याला उत्तम लक्षणं असं त्या समासाचं नाव आहे. त्याच्यात त्यांनी काय करू नये हे सांगितलंय. जसं आपण आई लहान मुलांना शिकवत असते तेव्हा जे करायला हवं असेल ते कर ह्याच्यावरतीचा भर असतो, आणि जे करू नये ते बाजूला काढण्याचा प्रयत्न असतो, त्याच्या बाबतीत त्याला समजावून देण्याचा प्रयत्न असतो. तसा समर्थाने इथं अगदी सोप्या शब्दात केलेला आहे, पण तो आपण नीट समजून घेतला पाहिजे. समर्थ म्हणतायत ह्या दुसऱ्या दशक दुसऱ्या समासामध्ये, वाट पुसिल्याशिवाय जाऊ नये. एखाद्या नवख्या ठिकाणी जायचं असेल तिथं कुणीतरी जाणता मनुष्य पाहिजे. म्हणून आपण बघितलं की जाणता या शब्दावर समर्थांचा फार भर आहे. वाट पुसल्याशिवाय जाऊ नये, फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये. कुठेही काहीतरी आहे म्हणून तोंडात घातलं सांगता येत नाही, विषयी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध पाहिजे. पडलेली वस्तू घेऊ नये. कुणाची वस्तू जर पडली असली, आपली जर ती नाही, तर आपल्याला त्याला हात लावायचा अधिकार नाही. अनेक गोष्टी आपण वर्तमानपत्रात पाहत असतो, त्यातही लक्षात येतं की बँकामधून वगैरे कुणीतरी सांगता अहो तुमची नोट खाली पडली म्हणतं. हा हातातल्या नोटा सोडून ते जे काही एखादं पडलेलं असतं ते घ्यायला म्हणून खाली जातो आणि वरच्या नोटा पळवल्या जातात. रस्त्यामध्ये एखादी वस्तू टाकलेली असते, अलीकडे तर सांगितलं जातं सर्वांना की अनोळखी वस्तू असेल, माहितीची नसेल, तर त्याला हात लावू नका. न जाणो काहीही असण्याची शक्यता आहे, स्फोटक पदार्थ देखील तिथं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संतांचं सांगणं असं असतं की जी आपली स्वतःची आहे तेवढीच वस्तू, त्याच्या पलीकडे जर पडलेली असेल तर ती जी आपली नाही त्याला हात लावू नये. अतिवाद करू नये. काय हे वादे वादे जायते तत्वबोधा असं म्हटलंय, पण ते वाद घालणारे जर कोणी काही एका पातळी त्यांना असली, काही ग्रंथांचा अभ्यास असेल, वाद ज्याच्यावर करायचा आहे ते ग्रंथ जर का प्रमाण ग्रंथ असतील, दोघांनी त्याचा अभ्यास केलेला असेल, आणि मग त्यातला एखादा विचार समजून घ्यायची जर बुद्धी असेल, तर त्याच्यातून काही तत्वबोध होईल. पण केवळ ज्याला वितंड वाद म्हणतात असाच जर वाद करायचा असेल तर त्याच्यातून काहीच निष्पन्न होत नाही. आणि हा वितंड वाद बहुधा जो घराघरातून चालतो तो अहंकाराच्या पोटी असतो, कामनेच्या पोटी असतो, क्रोधातून आलेला असतो. आणि त्यामुळे वाद न घालता दुसऱ्याला समजून घेणं किंवा अशा वेळेला थोडं शांत राहणं असं जर झालं तर अनेक संघर्ष जे आहे ते टाळता येतात. पोटी कपट धरू नये. आत एक बाहेर एक असं उपयोगी नाही. एखाद्या विषयी जर आपल्याला बोलायचं असेल, काही सांगायचं असेल, तर आत प्रेम असेल तर प्रेम दाखवावं, नाही तर स्वस्थ राहावं. पण वर प्रेम दाखवायचं आणि आतमधून मात्र त्याच्याबद्दलचा त्याचा नाश कसा होईल किंवा त्याचं वाटळ कसं होईल अशा तऱ्हेची बुद्धी मनात असणं हे देखील अतिशय वाईट आहे. म्हणजे प्रत्यक्ष कर्म तर नाहीच, पण मनात देखील वेडावाकडा विचार कुणाबद्दल जर येत असेल तर तो परमार्थाच्या प्रांतामध्ये अत्यंत घातक आहे. सामान्य माणसाच्या पातळीवर देखील तो घातक आहे, त्याचाच घात करणारा ठरतो. विचारे वीण बोलू नये. बोलूही नये आणि करूही नये. कोणती गोष्ट जर करायची असेल तर क्षणभर विचार केला पाहिजे की आपण करतो हे बरोबर आहे का चूक आहे. आपण विशेषतः इथं जो विचार करणार आहोत तो साधकाच्या दृष्टीतून विचार करणार आहोत.
त्यामुळे साधकाला तर ह्या बाबतीत अत्यंत सावध राहिलं पाहिजे की आपल्याला जर परमार्थाची वाटचाल करायची असेल तर प्रत्येक क्षणाक्षणाला आपण जे जे काही करतो आहोत ते करणं बरोबर आहे का चूक आहे, ते परमार्थाला पोषक ठरणार आहे का परमार्थाला घातक ठरणार आहे असा विचार करून पाऊल टाकलं पाहिजे. विचार आहे विण बोलो नये, विवंचन आहे विण चालो नये. विवंचन ह्याचा अर्थ देखील त्या गोष्टीचं चिंतन झालं पाहिजे मनामध्ये, त्याच्यामध्ये बरं वाईट त्याच्या बाजू समजून घेतल्या पाहिजे आणि मग त्याप्रमाणे केलं पाहिजे. पाप द्रव्य जोडू नये, जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे. उदास विचारे वेच तरी असं तुकोबांनी म्हटलंय. त्याच दुसरं अंग सांगितलंय की पाप द्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये. आपल्याला पगार 10,000 नाही 20,000 25,000 असला तरी चालेल, पण त्याच्यावर एक नवा पैसा जरी दुसऱ्याचा घेतला तो पाप द्रव्यात मोडतो. जे आपलं नाही त्याच्याबद्दलची अभिलाषा धरणं हे देखील पापकर्मात होत. त्यामुळे जे आपल्या कष्टाने प्राप्त झालेले आहे त्याचाच फक्त विचार आणि त्याचा देखील विनियोग योग्य त्या प्रकाराने करायचा आहे असं पुन्हा पुन्हा संत भगवंत सांगतात. आणि पुण्य मार्ग जो आहे या पुण्य मार्गामध्ये दुसऱ्याला सुख संतोष देणं, अडल्या पडलेल्यांना दान परोपकार उपकार अशा तऱ्हेनं वागणं, जे जे काही आपलं आहे ते आपलंच आहे असं न म्हणता सर्वांसाठी त्याचा वापर करणं आहे. कारण भगवंताने एका ठिकाणी म्हटलंय जो मी देतो ते स्वतःच खातो त्याला स्तेन एव सहा असं म्हटलेलं आहे, त्याला चोर म्हटलेला आहे. परमेश्वर आपल्याला देतो ते आपण दुसऱ्याला देण्यासाठी असतो. आपण जो पैसा मिळवतो तो सगळ्याच्या सगळ्या आपल्यासाठी खर्च करायचा नसतो. आपल्या जो अवलंबून असलेली जी मंडळी आहे, आपली जी वाडवडील मंडळी आहे, ज्यांनी आपल्यासाठी कष्ट केलेले आहेत त्यांच्यासाठी त्यातला भाग ठेवायचा असतो आणि मग आपण घ्यायचा असतो. हे जसं जसं आपण साधना करायला लागतो तसं तसं आपल्या लक्षात येत. निंदा द्वेष करू नये. निंदा तर अतिशय वाईट सांगितली साधकाच्या पक्षी. कारण जे काही दोष आपण दुसऱ्याचे दाखवत असतो ते दुसऱ्याचे दाखवतात ते दोष आपल्या मनात घर करून राहतात. म्हणजे वास्तविक अंतःकरण जे आपल्याला शुद्ध करायचं असतं, पवित्र करायचं असतं, त्याच्याऐवजी दुसऱ्याची निंदा केल्याने त्याचे दोष दाखवल्याने ते आपल्या घरात होऊन आपलं जे अंतःकरण आहे हे कलुषित होत असतं. आणि त्या ठिकाणी अशा कलुषित अंतःकरणामध्ये भगवंताचं वास्तव्य संभवत नाही. निंदा द्वेष करू नये, द्रव्य दारा हरू नये. दुसऱ्याचं द्रव्य हरण करणं, परस्त्री तिचं चिंतन करणं, तिचं हरण करणं, समाजात आज जे आपण पाहतोय अनादिकालापासून असं दिसतं आपल्याला की अशी काही मंडळी आहेतच असुरी संपत्तीची मंडळी, किती बरोबर ह्याच्यात बसतात. आपलं ते आपलंच आणि दुसऱ्याचं ते आपलं असं जी म्हणणारी मंडळी आहे त्यांच्यासाठी विशेष करून लक्षात घेण्यासारखं आहे. विद्या अभ्यास सोडू नये. विद्या ग्रहण करायची असेल ज्या वयामध्ये किंबहुना आयुष्यभर सुद्धा विद्या आपल्याला घेता आली तर जरूर घ्यावी. तोंडाळाशी भांडवू नये. अति क्रोध करू नये. मग क्रोध अजिबातच करू नये का असं सांगितलेलं नाही. अति क्रोध करू नये. थोडाफार क्रोध जो असतो तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी करावा लागतो. मुलगा जर वेड्यावाकड्या मार्गाने जात असेल, अभ्यास करत नसेल, ताई वडिलांना त्याच्यावर रागवावं लागतं, थोडासा प्रसादही द्यावा लागतो त्याला हाताचा, पण तो कशासाठी असतो तर त्याच्या कल्याणासाठी असतो. संत देखील रागवतात. शिष्य जर वेड्यावाकड्या मार्गाने जातोय असं वाटत असेल, नको ते करत असेल, साधनेपासून जर का तो दुश्चित होत असेल, गल्याबोळ्यात शिरत असेल आणि मुख्य देहापासून विचलित होत असेल तर संत देखील प्रसंगी त्याच्यावर रागावतात. पण तो जो क्रोध असतो तो त्या शिष्याच्या कल्याणाचा असतो. शिकविणीचा वीट मानू नये. चांगल्या मंडळींच्याकडून चांगले चांगले विचार घेत राहो. एवढंच नव्हे तर बालादपि सुभाषितम ग्राह्यम असं म्हटलंय. एखादी सामान्य व्यक्ती देखील आपल्याला असा काही एखादा विचार बोलून जाते किंवा तिच्यामध्ये असा एखादा काही गुण असतो की तो खरंच आपण घेण्यासारखा असतो. त्यामुळे ज्याच्या ज्याच्याकडून जो जो काही गुण घेण्यासारखा असेल त्या गुणाचं ग्रहण करत जावं आणि दोषाकडे दुर्लक्ष करत जावं. याचा अर्थ त्याचा दोष असेल हे लक्षात घेऊन, परंतु त्याच्याबद्दल फार चर्चा किंवा त्याच्याबद्दलचा द्वेष असं न बाळगता आपलं जर कल्याण आपल्याला साधायचं असेल तर ही पथ्य आवश्यक आहे. आळसा तर सुख मानू नये. म्हणजे तमोगुणाचं लक्षण आहे. आपल्याला एक मिनिट देखील इकडे तिकडे घालवायला नाहीये. प्रत्येक क्षण मोलाचा आहे, तो योग्य मार्गाने गेला पाहिजे. त्याच्याऐवजी तमोगुण जर वर्धिष्णू झालेला असेल तर मनुष्य खातो आणि जेवतो, जेवून झाले की पुन्हा लोळतो. जसं कुंभकर्णाचं जीवन सांगितलेलं आहे अशा तऱ्हेचं जीवन जर जसं असेल तर ते उपयोगी नाहीये. लटिका पुरुषार्थ बोलू नये. काहीच करायचं नाही, मी येऊ केलं मी तेव्हा केलं असा बडाया मारणारी खूप मंडळी असतात. पुरुषार्थ असतो दुसऱ्याचा पण हे आपल्या नावावर ओढून घेत असतात. पराक्रम केल्याविना सांगू नये.
बोलण्यासारखे करणे जे काही आहे त्याप्रमाणे करत असलो तर बोलायला हरकत नाही, काहीच करत नाही आहे. आणि नुसत्याच गोष्टी मोठ्या मोठ्या जर बोलत असेल तर ते त्यांना अभिप्रेत नाही आहे. हरिओम तत्सत. जय.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोते हो, ऐकूया गदी माडगुळकर यांची रचना. संगीत आहे पु ल देशपांडे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना। संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30। श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

श्रोते हो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID

प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो ऐकूया शाहीर होनाजी बाळा यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित ब्रिजभूषण गोस्वामी यांनी गायलेलं ध्रुपद. राग आहे गावती.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित ब्रिजभूषण गोस्वामी यांनी गायलेलं ध्रुपद. राग होता गावती. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर।
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज 7:00।
2: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00। भक्तीसुधावरून ऐका रोज 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज 8:00, याचं पुनःप्रसारण 8:00।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना। संगीत आहे आशीष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

आता ऐकूया संत मुक्ताबाईंची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे उत्तरा केळकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी 6:30 प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन। श्रोते हो पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 याचं पुनःप्रसारण रात्री 8:00.
2: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया रविवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आजचं नक्षत्र आहे धनिष्ठा नक्षत्र। आज श्री स्वामी युक्तेश्वर यांची जयंती आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. काव्यनिर्मितीची मीमांसा संत तुलसीदासांनी एका चौपाईत अतिशय सुंदर मांडली आहे. हृदय सिंधुमती सीप समाना, स्वाती सारदा कहिय सुजाना, जय बरसई वर वारी विचारू, होई कवित मुकुता मनी चारू. याचा अर्थ असा, जाणते पुरुष सांगतात की हृदय हे समुद्रासारखं गंभीर आहे आणि मती ही त्यातला एक शिंप आहे. देवी शारदा म्हणजे प्रतिभा हे स्वाती नक्षत्र आहे. हे स्वाती नक्षत्र उदित झालं की मतिरूप शिंपेच्या उघडलेल्या मुखात सद्विचार रूपी जलबिंदू पडला की त्याच्या योगातून जन्माला येतं ते कविता रूपी सौंदर मौक्तिक. या चौपाईतलं रूपक मोकळं केलं तर संत तुलसीदासांचा अभिप्राय आपल्याला अतिशय स्पष्ट होतो. कवीच्या अगाध हृदयात स्मृती संस्कार एकरूपतेने साठवलेले असतात. वर्तमान अनुभवाच्या निमित्ताने मती विकसित होते. अशा वेळी प्रतिभा म्हणजे प्रज्ञा जागृत झाली तर त्या योगातून जे सद्विचार प्रकट होतात ती कविता. काव्यनिर्मितीची ही मीमांसा तुलसीदासजी किती सहज बोलून गेले आहेत हे पाहिलं म्हणजे आपलं मन आश्चर्यमुग्ध होतं. कवी हा वर्तमानात उभा असतो. जुने अनुभव स्मृती संस्कार रूपात जागृत होतात. प्रज्ञाप्रकाशाच्या दृष्टीतून कवी त्यांच्याकडे पाहतो तेव्हा त्या सर्वांचं स्वरूप त्रैकालिक आणि वैश्विक असल्याचं त्याला जाणवतं आणि अशा अवस्थेतून त्याचं काव्य प्रकट होत असतं. संत तुलसीदासांची रामकथा हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण, क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत, तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
1: राक्षस यज्ञाचा विध्वंस करतात आणि तो विध्वंस रोखण्यासाठी राजानं यायचं किंवा राजपुत्राला मागायचं. आपल्याला घटना माहिती आहे, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. काय करतात, वेदीवर रक्तमांस फेकतात ते नृशंस. यज्ञ वेदी यज्ञ पूर्ण होऊ नये म्हणून राक्षस या ब्राह्मणांना मारतात, खातात आणि त्या यज्ञ वेदीमध्ये ज्या ठिकाणी पवित्र आहुती द्यायची त्या ठिकाणी रक्तमांस फेकून जातात. अशा वेळेला त्याचं रक्षण करायचं. तसाच हा बुद्धध्वज जो आहे तो या गालव ऋषींच्या कुवलयाश्व कुवलय नावाचा घोडावरनं जो गेला आणि त्या ठिकाणी तो निघाला आहे, तो जो दैत्य जो आहे तो शुकर आहे आणि त्या दैत्याच्या शुकराचं रूप घेऊन तो दैत्य एका विवरात शिरला. विवर गुहा किंवा पाताळासारखं म्हणजे पुढे जाऊ शकेल असं, त्या विवरामध्ये बोगदा असा म्हणजे शिरला आणि त्याचा पाठलाग करत करत करत हा ऋतुध्वज सुद्धा त्याच्या मागे गेला. आत गेल्यानंतर त्याला काही तो शुकर किंवा तो वराह काही सापडला नाही, पण त्या ठिकाणी त्याला एक अतिशय सुंदर स्त्री दिसली, मदालसा. मदालसा हे नाव आपण वेगवेगळ्या अर्थाने सुद्धा नंतर वापरतो. तशी ती स्त्री दिसली. तिला याने विश्वावसू गंधर्वाची ती मुलगी पातालगेतू नावाच्या दुष्ट राक्षसाने तिला पळवून आणलेली होती आणि ती त्या ठिकाणी होती. आणि ती गंधर्व कन्या असताना ज्या वेळेला, आता हाही बऱ्याच पुराणांमधला किंवा जुन्या वाङ्मयामधला उल्लेख आहे बरं का, चांगला तरुण बघितला की ती हर्षाने किंवा ह्यानी मूर्छित पडते इथं. तशी ती मूर्छित झाली, मूर्छा आली असा असे उल्लेख आहेत बऱ्याच ठिकाणी नाटकांमध्ये सुद्धा आहे बरं का, जुन्या संस्कृत नाटकांमध्ये. त्यानंतर त्यांची तिची मैत्रीण आहे तिच्याबरोबर कुंडला, शत्रुजिताचा पुत्र, त्यांचं जाऊन त्या ठिकाणी पातालकेतूला मारून त्याचं लग्न झालेलं आहे. दानवांच्याकडून तिला सोडवून आणलेलं आहे, दोन्ही पक्ष घायाळ झाले, त्याला घेऊन शत्रुजिताच्याकडे आला. आता ऋतुध्वजाला राणी मिळाली आहे पण ती योगिनी आहे, ज्ञान आहे तिला आणि तिला मुलं झाली. चार मुलं त्यांचा उल्लेख आहे, त्यातल्या पहिल्या तीन मुलांचं नाव विक्रांत पहिला आहे, त्यानंतर बाकीच्या शत्रुदमन विक्रांत आणि सुबाहू अशी तीन मुलं पहिली झाली आणि ती त्या नावाला हसते आहे. हसतेस का बाबा तू, तिच्या मुलांना उपदेश जो केलेला आहे तो फार विलक्षण आहे बघा. शुद्धोसि रे तात न तेस्मी नाम हृदम हि ते कल्पनयाधुनैच पंचात्मकं देहमिदं न तेस्ति नैवास्यतं रोदिषि कस्य हेतोः. अरे बाबा पुत्रा, तू तर शुद्ध आत्मा आहेस, तुला नाम रूप काहीही नाही. आता हे कल्पित नाव मिळालं आणि पंचमहाभूतात्मक हे शरीर आहे तुझं, या तुझं काहीच नाही, तू आत्मा आहेस, बरं ओळखतोस कशाला. लहान मुलं जन्माला त्यांना रडतं ना, मग रडतोयस कशाला, किंवा तू रडतही नाहीस, तुझ्याकडून ते आपोआप प्रगट होत आहे. लहान मुलाला कुठे कळत असतं रडायचं असतं का हसायचं असतं, ते आपोआप होत असतं ना, त्याच आपोआप होत आहे तुझ्या. या जगामध्ये अत्यंत दुर्बल असा हा जीव असतो, जन्माला येणारा जीव हा अत्यंत दुर्बल असतो. बाह्य सगळे हळूहळू पोषण मिळत मिळत त्याचा सबल पुष्टी होते शरीराची, पण त्यामुळे आत्म्याची वृद्धीही होत नाही आणि हानीही होत नाही. वृद्धी होणार किंवा हानी होणार ती शरीराची होत असते, आत्म्याची नाही. हे सगळं ती त्या मुलांना सांगतीय. जीर्ण शीर्ण असलेला देहाचा सुद्धा मोह होतो लोकांना, तू त्या मोह धारण करू नकोस. शुभाशुभ कर्मांचा जो तुझ्या हातून जी काही कर्म पुढे घडली असतील तसा तुला देह मिळाला आहे. आपल्याला मिळालेला देह हा पूर्वजन्माच्या आपल्या कर्माचं फळ म्हणून मिळत असतो. बऱ्याच वेळेला लोक दुःख मिळालं की म्हणतात की काय माझं गेल्या जन्माचं पाप म्हणून मला हे दुःख मिळालं. दुःख, संकट, त्रास तेव्हा आपल्याला पूर्वजन्म आठवतो. पण आज मी काही चांगलं भोगतो आहे, कधी विचार केलाय कुठलं पुण्य हे आपलं म्हणून आपल्याला चांगलं मिळालं. बा चांगलं घरदार मिळालं, चांगली चार माणसं मिळाली, मुले बाळ मिळाली, दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत नाही पडत आहे, डोक्यावरती छप्पर आहे, काही ना स्वतःच असेल काही ना भाड्याच असेल पण आहे. हे सगळं कोणत्या पुण्याने मिळालं असं कधी आपण विचार नाही करत. आणि जेवढं जेवढं जेवढं चांगलं भोग आहे ना तेवढं तेवढं साठा करून ठेवलेल्या पुण्याचा क्षय होत असतो. बँकेतली शिल्लक संपत असते आणि मग क्षीणे पुण्य स्वर्गात सुद्धा ढकलून देतात, पुण्य संपलं जाव. हा म्हणून पुण्य नुसतं उपभोगायचं नसतं, त्याचा साठा वाढता राहावा म्हणून सत्कर्म करत करत पुण्याचा साठा सतत जमाही करत राहिलं पाहिजे, नाहीतर तो संपून जाईल काही दिवसांनी आणि मग फक्त उभं राहील पाप शिल्लक. जीव कसा येतो आपल्याला, देह कसा मिळतो, देह हा वरचं आवरण आहे आत्म्याचं. आणि सुख दुःख भोगतं कोण, भोग देहाचे आहेत ते जाणवतात आत्म्याला. तुम्ही देहाच्या नुसत्या अवस्थेचा परिणाम होतो बघा. देह जर रोगी झाला तर आत्मा सुद्धा दुःखी होतो, त्रास होतोय, कष्ट होत आहेत, मनालाही कष्ट होतात. मन जर उल्हसित असेल, आनंदित असेल तर दोष, राग, द्वेष या प्रकारच्या सगळ्या दुष्ट प्रवृत्तीने जर मुक्त असेल तर उत्साह संचारतो देहामध्ये सुद्धा. देह आणि मन आणि त्या दोन्हीचाही परिणाम आत्म्यावर होत राहतो. तो जो जीव जो आहे त्याच्यामध्ये त्याला खरं म्हणजे कोणीच कोणाचा नाही. आपण गीत रामायण जर ऐकलं असाल, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. की हा कोण म्हणत हा माझा मुलगा, कोण म्हणत हा माझा भाऊ, कोण म्हणत हा माझा पुत्र, प्रत्येक जण हा माझा प्रेमाने कवटाळतो. मदार असं आपल्या मुलाला सांगते कोणीच कोणाचं नसतं, प्रत्येक जण आपल्या स्वार्थापुरत एकमेकाशी भेटत असतं, बोलत असतं, जवळ करत असतं, दूर करत असतं. आपल्या मनात प्रेम असेल तोपर्यंत जवळ करत असतं, आपल्याला राग आला की ढकलून द्यायचं त्याला लांबचं असतं. राग काय किंवा लोभ काय हे दोन्ही स्वतःसाठी असतात, प्रेम काय द्वेष काय दोन्ही स्वतःसाठी असतात. आणि त्यामुळे तिचं म्हणणं हे कोणीच कोणाचं नसतं अशी भूत समुदायाची ही नाना रूप ओळखून तू सावध राहा. तुझ्याकडे येणारा मनुष्य कशासाठी येतो आहे याच भान तुला असू दे. सर्व भोग हे दुःखरूपच असतात पण मूढ मानव त्याला सुखाच मानतो, मानतो हे सुख आहे आणि हे दुःख आहे. सगळेच भोग दुःखाचे असतात असं तिचं म्हणणं. आणि म्हणून मोहानी आपलं चित्त व्याप्त करू नको. स्त्रियांचं हास्य म्हणजे काय म्हणे ते हाडांचा बदच. ज्यांना सुंदर नेत्र म्हणतो आपण ती मज्जेची कलुषता असते. सगळ्या देहाचं म्हणजे सौंदर्याची जी सगळी वर्णन ना ते कुठेतरी नाटकामध्ये आहे. तुझ्या लाल बुंद ओठांच्या आत आहे तुमकी. सौंदर्य जे आहे वरून दिसायला सुंदर दिसणारे आज सगळे घाणच आहे. समर्थांनी म्हटलेलं आहे उत्तम अन्न सेवन करा. तुम्ही या देहाच्या संसर्गामध्ये आलं तर त्याचं काय होतं, काही विष्ठा काही वमन, आणि भागीरथीचे घेता जीवन, गंगेचं पवित्र पाणी जर तुम्ही प्राशन केलं तर त्याचं होणार काय, त्याची होय लघु शंका। समर्थाने दासबोधामध्ये लिहिलेलं आहे की देहाचा संसर्ग इतका वाईट आहे की सुग्रास उत्तम अन्न सुद्धा या देहाच्या संपर्कात आलं की काही विष्ठा काही वमन असं होतं त्याचं। देह हा जो आहे नरकाचं कोठार म्हटलेलं आहे त्याला, नरकाचं कोठार। तुम्ही दासबोध जर ऐकला असाल वाचला असाल, स्वदेह स्वगुण परीक्षा, स्वगुण परीक्षाचे जे चार समास आहेत इतकं भयानक आहे, अरे बापरे, की नको हा देह असं वाटावं असं, असे इतकी विकृती त्याच्यामध्ये सगळ्या सांगितलेल्या आहेत। तेच रामदास स्वामी सांगतात पुन्हा, धन्य धन्य हा नरदेह येथील अपूर्वता पाहो, जो जो की जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धी दे। तो देह परमार्थी लावला तर तो सार्थकी होतो, आणि नाही तर सगळं वाईटच होतं त्याच्या भोवती अवती भोवती। त्याचा परिणाम, त्याच्या संगतीचा परिणाम हा इतका वाईट असतो। आणि त्यामुळे ती सांगते की हे काय आहे, सगळी सगळा देह हाच मुळी नरकमय आहे, देहच मुळी नरकमय आहे। पृथ्वीवर वाहन चालतं, त्या वाहनावर शरीर असत, आणि या शरीराच्या वरती दुसरा माणूस बसलेला असतो कि ते चालवायला, वाहन चालवायला। आणि पृथ्वी आणि वाहन यांच्यावर आपली ममता, आपल्या देहावर जशी असते तशी नसते, जास्त प्रेम असत। म्हणजे वाहनावर प्रेम असत, पृथ्वीवर प्रेम असत, पण देहावर जितकं असतं तेवढं त्याच्यावर नसतं ना। काळजी घ्यावी, गाडी मध्येच बंद पडू नये म्हणून सर्व्हिसिंग वगैरे व्यवस्थित करा, पण देहाच्या जेवढं चोचले पुरवतो तेवढे काय त्या गाडीचे पुरवत नाही। तेवढा आत्म्याचा देह हे सुद्धा एक वाहन आहे। एक त्याला चांगला मुद्दा दिलाय, देह देवाचं मंदिर, आत आत्मा परमेश्वर। जशी उसात हो साखर तसा देहात तो ईश्वर, जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी। परमेश्वराची राहण्याची जागा ईश्वर सर्व भूताना हृदयेशे, आपला हा जो हृदयाचं जे स्थान आहे ते परमेश्वराचं स्थान आहे। आणि जसा सारथी यंत्र चालवतो, भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी माये, आपल्या मायेनं हे शरीर रूपी यंत्र हा परमेश्वर चालवत असतो। त्यामुळे देहावरती तितकीच आसक्ती ठेवा की एखाद्या यंत्रावर आहे, की ते चांगलं चाललं पाहिजे म्हणून आपलं तेल पाणी केलं ठीक आहे, पण आसक्त होऊन राहू नका असं हिचं म्हणणं। असं ती मदालसा आपल्या मुलांना उपदेश करते, आणि हा सगळा उपदेश सतत चाललेला असल्यामुळे ममत्व शून्य अशी ती मुलं झाली आहेत। ममत्व शून्य, कशाची आसक्ती नाही त्यांना, आणि आत्मज्ञानी बनत गेले। सुबाहू आणि शत्रुधर्मन त्यांनाही ते शिकवलं। तेव्हा ऋतुध्वज असं म्हणला, चौथा मुलगा ज्या वेळेला तिला झाला त्यावेळेला तो म्हणला की प्रत्येक वेळेला मुलाचं नाव मी ठेवलं की तू हसतेस। आता हसून हसलं तर काय बिघडलं, हसणं अनेक प्रकारचं असतं। सकाळी जाता का कोणी हास्य क्लब करत असत, म्हणजे मला त्यांचे एक एक प्रकार बघूनच आम्हाला हसायला येतं, असे ते हास्य प्रकार चालले जातात। एक गोष्ट बरोबर आहे की निखळ आणि निर्भेळ हसू हल्ली आपल्याला दुर्मिळ झालेलं आहे, मग ते असं कृत्रिम करावं लागतं। एक प्रकारचा चांगला व्यायाम आहे तो, फुफ्फुसांना चांगला व्यायाम आहे हास्य हा। पण हसू अनेक प्रकारचं असतं, त्याप्रमाणे एक काही वेडाय समोरचा माणूस असंही हसणं असतं, खिल्ली उडवून एखाद्याची हसणं असतं, तर उडवून हसणं असतं, विनोदावरती हसणं असतं, सुखाने हसणं असतं, आनंदाचं हसू असतं, प्रत्येक हसण्याच्या तऱ्हा वेगळ्या असतात। तसंच जो विचारते का हसलीस तू, ऋतुध्वज विचारतोय मी मुलांची नावं ठेवली तू त्याला हसलीस का, काहीतरी माझं चुकलं का, काय तुला काय वाटतं, क्षत्रियांना उचित अशीच मी नावं ठेवली आहेत, विक्रांत नाव ठेवलं. तर त्यात काय हसण्यासारखं काय? ते म्हणले विक्रांत, क्रांती म्हणजे बदल किंवा गती. आता आत्मा जर सर्वत्र राहणारा, सर्वत्र सम असणारा असा आहे, तो इकडून तिकडे हलणारच नाही, तर क्रांती होणार कशी? मग विक्रांत म्हणजे विशेष गती, उत्तम गती. उत्तम म्हणजे क्रांत होणं म्हणजे इकडून तिकडे जाणं. माझ्या नावाचं विचारतात काय तुझं क्रांती म्हणजे काय ठरले ना. 1857 क्रांती युद्ध झालं त्याची आठवण म्हणून. क्रांती म्हणजे अचानक होणारा, वेगाने होणारा मोठा बदल म्हणजे क्रांती. तर विक्रांत हे नाव काय ठेवलंय म्हणे, त्याच्यात काय? तो जर आत्मा आहे तर त्याच्यामध्ये इकडून तिकडे जाण्याचा प्रसंगच नाहीये, त्या क्रांती होण्याचा प्रश्नच काय? बरं म्हणे सुबाहू काय? तर आत्मा म्हणे निराकार निर्विकार आहे, त्याला बाहूच नाही तर सुबाहू म्हणजे काय? त्याला हात नाही, पाय नाही, आकार नाही, उकार नाही, सुबाहू. ज्याचे बाहू बलिष्ठ आहे तो सुबाहू. तर बाहू म्हणजे देहच नाही त्याला आत्म्याला, तर बाहूचा प्रश्नच कुठे येतो? म्हणून देही नाव निरर्थक आहे असं मला वाटतं. तर म्हणे शत्रुधवन या नावाला का हसलीस? क्षत्रियाला उचित असं नाव आहे, शत्रूचं दमन करणारा. तर सगळीकडे जर सारखाच आत्मा भरला आहे तर याला शत्रू तरी कोण असणार? मग शत्रूच नाही तर दमन कसला करायचं? बर म्हणला मी सगळ्या माझी सगळी नावं चुकली आहे तर तू नाव ठेव. तर या बाईनी मदालसेनी अलर्क असं नाव ठेवलं जायचं. पण अलर्क हे काय नाव आहे? त्याच्या दृष्टीने हे निरर्थक नाव आहे अलर्क हे नाव. तर मग बाकी तुमची तीनही निरर्थकच ठरली ना, मग हे तरी काय वाईट आहे अलर्क हे नाव. बाकीची पहिली तीन जी आम्ही ठेवली तुम्ही क्षत्रियाची म्हणून, तर तीही आत्म्याच्या दृष्टीने निरर्थक आहे. मग अलर्क हे निरर्थक नाव असेल तर ते तुमच्या दृष्टीने हे सार्थकच आहे मी ठेवलेलं नाव सुद्धा. आणि मग त्याला सुद्धा ती ज्या वेळेला हे सगळं शिकवायला लागली त्यावेळेला राजा म्हणतो तू जवळ जाग बाई, माझा काही निर्वंश करायचा तुझ्या मनात आहे का काय? कारण या ठिकाणी आत्मज्ञानाचा उपदेश दिल्यानंतर ते संसार राज्य माया मोह या सापडणार नाहीत, ते सगळे निघून गेले. एक तरी राहू दे माझ्या माशी, राज्य पुढे कोण चालवणार? राजा आहे मी, मला ते कर्तव्य करायला पाहिजे. आणि म्हणून ज्यामुळे हा मुलगा कर्म मार्गावरती चालेल, पितृपरंपरेचा उच्छेद होणार नाही, अशा तऱ्हेचा उपदेश तू त्याला दे. आणि म्हणून मदालसा त्याला अलर्काला वेगळ्या पद्धतीचा उपदेश देते. धन्योसिरे यो वसुधाम शत्रू एक चरित्र पाली पालयितासी पुत्र. हे दा आत्तापर्यंत जे तिघांना दिलाय ना ते सगळे शिवोहम शिवोहम म्हणजे तू या सगळ्या माया मोहातून दूर व्हावंस अशा अर्थाचा दिला संदेश. आणि ह्याला उलटा देते, याला सांगते पुत्र तू धन्य आहेस, शत्रू विरहित होऊन एकटाच या पृथ्वीवर चिरकालपर्यंत राज्य करशील, पृथ्वीचं पालन करशील आणि सुखपभोग मिळवशील, धर्माचं फलरूप असं अमरत्व तुला मिळेल. ब्राह्मणांना भोजन देऊन तृप्त करत जा, बंधू बांधवांची इच्छा पूर्ण करत जा, दुसऱ्याचं भलं करण्याची वृत्ती ठेव. कर्तव्य मार्गाचा, कर्म मार्गाचा बराच मोठा उपदेश आहे. इतर राजांवरती विजय मिळव. आणि क्षत्रियाचं हेच काम आहे, राज्य उत्तम करायचं. आणि ह्या प्रकाराने त्या सगळ्या चौथ्या मुलाला अलर्काला बरोबर उलटा ह्याच्यापेक्षा वेगळा उपदेश केलेला आहे. आणि तो अलर्क जो आहे तो या ठिकाणी राहिला, विपत्तीच्या सागरात सापडलेल्याला सगळ्या लोकांना उद्धार करायला तू पुढे हो, लोकांना मदत कर. धनप्राप्तीसाठी इतरांना इतरांच्या राज्यावरती आक्रमण करून धन आणि राज्य मिळव, धनाचा चांगला उपयोग कर. हे चांगला उपदेश आहे, चांगलंच करायचा उपदेश आहे, पण ते कर्म मार्गाने. आणि मग यज्ञ दान सगळं जे गृहस्थाचं कर्तव्य आहे तीही सगळी पूर्ण कर. त्या निमित्ताने देवतांना ब्राह्मणांना प्रजाजनांना संतुष्ट कर, युद्ध करून शत्रूचे बेत हणून पाड, बंधू बांधवांना आनंद दे, गुरुजनांना संतुष्ट कर, उच्च कुळामधल्या स्त्रीचा स्वीकार करून प्रसन्न करून घे, अनेक पुत्र तुला लाभो आणि मग शेवटी आश्रमवासी हो वृद्धावस्थेमध्ये आणि उत्तम राज्य कर, या तऱ्हेचा उपदेश अलर्काला केला मदालसेनं। आणि म्हणून ते संबंध आता राजाचा कसं करावं, राजाने कसं वागावं याचाही मोठा उपदेश अलर्काला त्यांनी केलेला आहे।
0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत, तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद।
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मार्कंडेय पुराण। निरूपणकार होत्या हरिभक्त परायण, क्रांती गीता महाबळ, आयोजक ग्रंथ पारायण दिंडी, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे वेसावकर आणि मंडळी.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता आपण ऐकूया संत भानुदास महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण दासबोध पाहतो आहोत. पहिला दशक संपलेला आहे, दुसऱ्या दशकाला प्रारंभ झाला. त्याच्यात आपण काही मूर्खाची लक्षणं बघितली. मूर्खाची लक्षणं ह्याचाच अर्थ अज्ञानी पुरुषाची लक्षणं. जरा मी कोणाचा बोध नसतो, विश्वाचं स्वरूप माहिती नसतं, भगवंताचं स्वरूप माहिती नसतं, अशा व्यक्तीच्या हातून जे जे काही कर्म घडत असतात, जो जो काही विचार येत असतो, तो केवळ अज्ञानापोटी असतो. आणि त्यामुळेच अज्ञानाकडून आपण चांगल्या लक्षणांची कशी काय अपेक्षा करणार. तथापि अज्ञानी माणसाला मी अज्ञानी आहे असं जर कळलं आणि तो ज्ञान मिळवण्याच्या मार्गाला लागला किंवा स्वतःला सुधारायचं असं जर कळलं, तर हे जे ग्रंथ असतात हे ग्रंथ त्याला अतिशय आदर्श ठरतात. ह्या ग्रंथांच्या आधाराने जर जीवन जगायचा प्रत्येकाने प्रयत्न केला तर अतिशय मोठ्या पातळीवर त्या व्यक्तीला जाता येईल, उंच पातळीवर जाता येईल, आनंदाने जीवन जगता येईल. पुष्कळ मंडळी म्हणतात की शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे ते करायचं, पण आम्ही शास्त्र वाचायला जायचं कुठं? शास्त्रांचा अभ्यास काही सोपा नाहीये, पण तू शास्त्र संबंध तरी वाचता आलं नाही, तर हे संतांचे ग्रंथ जर वाचले तर सर्व शास्त्र या ग्रंथांमधून अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगितलं आहे. त्यातही विशेषतः दासबोध हा जो ग्रंथ आहे, या दासबोध ग्रंथामध्ये आपण आता पाहिलं काही प्रवचनातून स्वरूप बोधापर्यंत समर्थ सांगताय, पण त्याचबरोबर प्रातःकाळी उठावे इथंपासून देखील समर्थांना सांगावं लागतंय की काय खावं, काय खाऊ नये, काय बोलावं, काय बोलू नये, म्हणजे काय करायला पाहिजे आणि काय करू नये, अशी जी काही सर्वज्ञपणाची खूण असं म्हटलेलं आहे, असं समर्थांनी आता या दुसऱ्या दशकातल्या दुसऱ्या समासामध्ये सांगितलंय. त्याला उत्तम लक्षणं असं त्या समासाचं नाव आहे. त्याच्यात त्यांनी काय करू नये हे सांगितलंय. जसं आपण आई लहान मुलांना शिकवत असते तेव्हा जे करायला हवं असेल ते कर ह्याच्यावरतीचा भर असतो, आणि जे करू नये ते बाजूला काढण्याचा प्रयत्न असतो, त्याच्या बाबतीत त्याला समजावून देण्याचा प्रयत्न असतो. तसा समर्थांनी इथं अगदी सोप्या शब्दात केलेला आहे, पण तो आपण नीट समजून घेतला पाहिजे. समर्थ म्हणतायत ह्या दुसऱ्या दशक दुसऱ्या समासामध्ये, वाट पुसिल्याशिवाय जाऊ नये. एखाद्या नवख्या ठिकाणी जायचं असेल तिथं कुणीतरी जाणता मनुष्य पाहिजे. म्हणून आपण बघितलं की जाणता या शब्दावर समर्थांचा फार भर आहे. वाट पुसल्याशिवाय जाऊ नये, फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये. कुठेही काहीतरी आहे म्हणून तोंडाला घातलं सांगता येत नाही, विषयी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध पाहिजे. पडलेली वस्तू घेऊ नये. कुणाची वस्तू जर पडली असली, आपली जर ती नाही, तर आपल्याला त्याला हात लावायचा अधिकार नाही. अनेक गोष्टी आपण वर्तमानपत्रात पाहत असतो, त्यातही लक्षात येतं की बँकामधून वगैरे कुणीतरी सांगता अहो तुमची नोट खाली पडली म्हणत, हा हातातल्या नोटा सोडून ते जे काही एखादं पडलेलं असतं ते घ्यायला म्हणून खाली जातो आणि वरच्या नोटा पळवल्या जातात. रस्त्यामध्ये एखादी वस्तू टाकलेली असते, अलीकडे तर सांगितलं जातं सर्वांना की अनोळखी वस्तू असेल, माहितीची नसेल, तर त्याला हात लावू नका. न जाणो काही असण्याची शक्यता आहे, स्फोटक पदार्थ देखील तिथं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संतांचं सांगणं असं असतं की जी आपली स्वतःची आहे तेवढीच वस्तू त्याच्या पलीकडे जर पडलेली असेल तर ती जी आपली नाही त्याला हात लावू नये. अतिवाद करू नये. काय हे वादे वादे जायते तत्व बोधा असं म्हटलंय, पण ते वाद घालणारे जर कोणी काही एका पातळी त्यांना असली, काही ग्रंथांचा अभ्यास असेल, वाद ज्याच्यावर करायचा आहे ते ग्रंथ जर का प्रमाण ग्रंथ असतील, दोघांनी त्याचा अभ्यास केलेला असेल आणि मग त्यातला एखादा विचार समजून घ्यायची जर बुद्धी असेल तर त्याच्यातून काही तत्वबोध होईल. पण केवळ ज्याला वितंड वाद म्हणतात असाच जर वाद करायचा असेल तर त्याच्यातून काहीच निष्पन्न होत नाही. आणि हा वितंड वाद बहुधा जो घराघरातून चालतो तो अहंकाराच्या पोटी असतो, कामनेच्या पोटी असतो, क्रोधातून आलेला असतो. आणि त्यामुळे वाद न घालता दुसऱ्याला समजून घेणं किंवा अशा वेळेला थोडं शांत राहणं असं जर झालं तर अनेक संघर्ष जे आहे ते टाळता येतात. पोटी कपट धरू नये. आत एक बाहेर एक असं उपयोगी नाही. एखाद्याविषयी जर आपल्याला बोलायचं असेल, काही सांगायचं असेल, तर आत प्रेम असेल तर प्रेम दाखवावं, नाही तर स्वस्थ राहावं. पण वर प्रेम दाखवायचं आणि आतमधून मात्र त्याच्याबद्दलचा त्याचा नाश कसा होईल किंवा त्याचं वाटवळ कसं होईल अशा तऱ्हेची बुद्धी मनात असणं हे देखील अतिशय वाईट आहे. म्हणजे प्रत्यक्ष कर्म तर नाहीच, पण मनात देखील वेडावाकडा विचार कुणाबद्दल जर येत असेल तर तो परमार्थाच्या प्रांतामध्ये अत्यंत घातक आहे. सामान्य माणसाच्या पातळीवर देखील तो घातक आहे, त्याचाच घात करणारा ठरतो. विचारे वीण बोलो नये. बोलूही नये आणि करूही नये. कोणतीही गोष्ट जर करायची असेल तर क्षणभर विचार केला पाहिजे की आपण करतो हे बरोबर आहे का चूक आहे. आपण विशेषतः इथं जो विचार करणार आहोत तो साधकाच्या दृष्टीतून विचार करणार आहोत.
त्यामुळे साधकाला तर ह्या बाबतीत अत्यंत सावध राहिलं पाहिजे की आपल्याला जर परमार्थाची वाटचाल करायची असेल तर प्रत्येक क्षणाक्षणाला आपण जे जे काही करतो आहोत ते करणं बरोबर आहे का चूक आहे, हे परमार्थाला पोषक ठरणार आहे का परमार्थाला घातक ठरणार आहे असा विचार करून पाऊल टाकलं पाहिजे. विचार आहे विण बोलो नये, विवंचन आहे विण चालो नये. विवंचन ह्याचा अर्थ देखील त्या गोष्टीचं चिंतन झालं पाहिजे मनामध्ये, त्याच्यामध्ये बरे वाईट त्याच्या बाजू समजून घेतल्या पाहिजे आणि मग त्याप्रमाणे केलं पाहिजे. पाप द्रव्य जोडू नये, जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच तरी असं तुकोबांनी म्हटलंय. तसंच हे दुसरं अंग सांगितलंय की पाप द्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये. आपल्याला पगार 10,000 नाही 20,000 25,000 असला तरी चालेल, पण त्याच्यावर एक नवा पैसा जरी दुसऱ्याचा घेतला तो पाप द्रव्यात मोडतो. जे आपलं नाही त्याच्याबद्दलची अभिलाषा धरणं हे देखील पाप कर्मात होत. त्यामुळे जे आपल्या कष्टाने प्राप्त झालेले आहे त्याचाच फक्त विचार आणि त्याचा देखील विनियोग योग्य त्या प्रकाराने करायचा आहे असं पुन्हा पुन्हा संत भगवंत सांगतात. आणि पुण्य मार्ग जो आहे या पुण्य मार्गामध्ये दुसऱ्याला सुख संतोष देणं, अडल्या पडलेल्यांना दान परोपकार उपकार अशा तऱ्हेनं वागणं, जे जे काही आपलं आहे ते आपलंच आहे असं न म्हणता सर्वांसाठी त्याचा वापर करणं आहे. कारण भगवंतांनी एका ठिकाणी म्हटलंय, जो मी देतो ते स्वतःच खातो त्याला स्तेन एव सहा असं म्हटलेलं आहे, त्याला चोर म्हटलेला आहे. परमेश्वर आपल्याला देतो ते आपण दुसऱ्याला देण्यासाठी असतो. आपण जो पैसा मिळवतो तो सगळ्याच्या सगळ्या आपल्यासाठी खर्च करायचा नसतो. आपल्या जो अवलंबून असलेली जी मंडळी आहे, आपली जी वाडवडील मंडळी आहे, ज्यांनी आपल्यासाठी कष्ट केलेले आहेत त्यांच्यासाठी त्यातला भाग ठेवायचा असतो आणि मग आपण घ्यायचा असतो. हे जसं जसं आपण साधना करायला लागतो तसं तसं आपल्या लक्षात येतं. निंदा द्वेष करू नये. निंदा तर अतिशय वाईट सांगितली आहे साधकाच्या पक्षी. कारण जे काही दोष आपण दुसऱ्याचे दाखवत असतो ते दुसऱ्याचे दाखवतात ते दोष आपल्या मनात घर करून राहतात. म्हणजे वास्तविक अंतःकरण जे आपल्याला शुद्ध करायचं असतं, पवित्र करायचं असतं, त्याच्याऐवजी दुसऱ्याची निंदा केल्याने त्याचे दोष दाखवल्याने ते आपल्या घरात राहून आपलं जे अंतःकरण आहे हे कलुषित होत असतं. आणि त्या ठिकाणी अशा कलुषित अंतःकरणामध्ये भगवंताचं वास्तव्य संभवत नाही. निंदा द्वेष करू नये, द्रव्य दारा हरू नये. दुसऱ्याचं द्रव्य हरण करणं, परस्त्री तिचं चिंतन करणं, तिचं हरण करणं, समाजात आज जे आपण पाहतोय अनादिकालापासून असं दिसतं आपल्याला की अशी काही मंडळी आहेतच, असुरी संपत्तीची मंडळी किती बरोबर ह्याच्यात बसतात. आपलं ते आपलंच आणि दुसऱ्याचं ते आपलं असं जी म्हणणारी मंडळी आहे त्यांच्यासाठी विशेष करून लक्षात घेण्यासारखं आहे. विद्या अभ्यास सोडू नये. विद्या ग्रहण करायची असेल ज्या वयामध्ये किंबहुना आयुष्यभर सुद्धा विद्या आपल्याला घेता आली तर जरूर घ्यावी. तोंडाळाशी भांडव नये. अति क्रोध करू नये. मग क्रोध अजिबातच करू नये का असं सांगितलेलं नाही. अति क्रोध करू नये. थोडाफार क्रोध जो असतो तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी करावा लागतो. मुलगा जर वेड्यावाकड्या मार्गाने जात असेल, अभ्यास करत नसेल, ताई वडिलांना त्याच्यावर रागवावं लागतं, थोडासा प्रसादही द्यावा लागतो त्याला हाताचा, पण तो कशासाठी असतो तर त्याच्या कल्याणासाठी असतो. संत देखील रागवतात. शिष्य जर वेड्यावाकड्या मार्गाने जातोय असं वाटत असेल, नको ते करत असेल, साधनेपासून जर का तो दुश्चित होत असेल, गल्याबोळ्यात शिरत असेल आणि मुख्य देहापासून विचलित होत असेल तर संत देखील प्रसंगी त्याच्यावर रागावतात. पण तो जो क्रोध असतो तो त्या शिष्याच्या कल्याणाचा असतो. शिकविणीचा वीट मानू नये. चांगल्या मंडळींच्याकडून चांगले चांगले विचार घेत राहो. एवढंच नव्हे तर बालादपी सुभाषितम ग्राह्यम असं म्हटलंय. एखादी सामान्य व्यक्ती देखील आपल्याला असा काही एखादा विचार बोलून जाते किंवा तिच्यामध्ये असा एखादा काही गुण असतो की तो खरंच आपण घेण्यासारखा असतो. त्यामुळे ज्याच्या ज्याच्याकडून जो जो काही गुण घेण्यासारखा असेल त्या गुणाचं ग्रहण करत जावं आणि दोषाकडे दुर्लक्ष करत जावं. याचा अर्थ त्याचा दोष असेल हे लक्षात घेऊन, परंतु त्याच्याबद्दल फार चर्चा किंवा त्याच्याबद्दलचा द्वेष असं न बाळगता आपलं जर कल्याण आपल्याला साधायचं असेल तर ही पथ्य आवश्यक आहेत. आळसात सुख मानू नये. म्हणजे तमोगुणाचं लक्षण आहे. आपल्याला एक मिनिट देखील इकडे तिकडे घालवायला नाहीये. प्रत्येक क्षण मोलाचा आहे, तो योग्य मार्गाने गेला पाहिजे. त्याच्याऐवजी तमोगुण जर वर्धिष्णू झालेला असेल तर मनुष्य खातो आणि जेवतो, जेवून झाले की पुन्हा लोळतो. जसं कुंभकर्णाचं जीवन सांगितलेलं आहे अशा तऱ्हेचं जीवन जर जसं असेल तर ते उपयोगी नाहीये. लटिका पुरुषार्थ बोलू नये. काहीच करायचं नाही, मी येऊ केलं मी तऊ केलं असा बडाया मारणारी खूप मंडळी असतात. पुरुषार्थ असतो दुसऱ्याचा पण हे आपल्या नावावर ओढून घेत असतात. पराक्रम केल्याविना सांगू नये.
बोलण्यासारखे करणे जे काही आहे त्याप्रमाणे करत असलो तर बोलायला हरकत नाही, काहीच करत नाहीये. आणि नुसत्याच गोष्टी मोठ्या मोठ्या जर बोलत असेल तर ते त्यांना अभिप्रेत नाहीये. हरि ओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा वृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची रचना. संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना। संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

आता ऐकूया श्रीनिवास केसकर यांनी संगीतबद्ध केलेली वसंत गोपाळ तथा दादा जोशी यांची गीतरचना. स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

0: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार।
1: भक्तिसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती। स्वर कानडे गुरुजी आणि सहकारी।

आता ऐकूयात संत कवी श्री दासगणू महाराज रचित पद. संगीत आहे राम किंकर यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका.

0: आणि श्रीराम नामजपाची एक माळ। प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।
1: श्रीराम 10 मे। देह मनाने व्हावे रामार्पण। भगवंताची उपासना दूर करी सर्व यातना। चित्ताची स्थिरता भगवंताच्या उपासनेत निश्चितता। देह जरी जीर्ण फार तरी वासनेचा जोर अनिवार। हे जाणून चित्ती एक भजावा रघुपती। हृदयी करता भगवंताचे ध्यान। नामाविण उच्चार दुजा न जाण। त्यात व्यवहाराचे जतन न दुखवावे कोणाचे अंतकरण। असा नेम ज्याच्या पाशी राम तेथील रहिवाशी। मी रामाचा रामा तू माझा हाच अखंड असावा हव्यास। ऐसे ध्यावे रामाला की जे जीव प्यार झाले मला। आता याहून दुजे न सांगणे काही रामाविण जगू नाही। जे जे होणार ते होतच जाते ते भगवंताच्या इच्छेने घडते। ऐसे आणणे मना याचे नाव उपासना। अखंड राम सेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊली। स्वार्थरहित राम सेवा याहून लाभ दुजा न जीवा। राम ठेवा मनी तो ध्यात जावा मानस पूजनी। वाचेने भगवंताचे नाव कायेने भगवंताची सेवा। चित्ती भगवंताचे ध्यान आपण व्हावे रामार्पण। याहून अन्य सेवा कोणतीही न जाण। उपासना असावी बळकट तेथे नसावी कशाची अट। उपासनेचा असावा जोर ज्याने होईल मन स्थिर। आपले जीवन ज्याचे हाती त्याची नेहमी ठेवावी संगती। जे जे काही मी करावे त्याला परमात्मा साक्षी हे जाणावे। मनी न सोडावा धीर आहे म्हणावे माझा रघुवीर। करावे भगवंताचे चिंतन होईल स्वतःचे विस्मरण। सर्व आहे रामाधीन आपण निमित्ताला कारण। रामावर ठेवावे चित्त जैसे प्रपंची असावे वाटते वित्त। उपासनेचे नर त्यांनी रहावे खबरदार। आजवर केली भगवंताची उपासना पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा। सर्वांचे ऐकावे परी उपासनेपासून दूर न भावे। राम माझा देता घेता राम माझ्या भोवता। रामाविण जगी दुजे न ठेवावे आणिक परते। एक सद्गुरु आज्ञा प्रमाण हीच रामसेवा जाण। थोर थोर ऋषिमुनी यती संत साधू यांनी एकच केले खास। रामा वाचून न राहू दिले जीवास। ठेवावा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपास तापास। उपासनेत रहावे आपण हेच रामाचे सान्निध्य जाण। स्वार्थरहित सेवा तीच पावे देवाधी देवा। जे जे होते काही ते राम करतो पाही। हा एकच विश्वास समाधानाचा मार्ग सत्य खास। जेथे परमात्म्याची सत्ता तेथे न चाले कोणाचे सर्वथा। म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये समाधान राखीत जावे। चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण। याहून अन्य सेवा कोणतीही न जाण। श्रीराम।

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा। भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे। या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या। डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। ऐकूया संत गोरा कुंभार यांची अभंगरचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर।

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्री मुद्गल पुराण द्वितीय खंड. शौनकांना दक्ष मुद्गल संवादातील एकदंत चरित्राचा इतिहास सांगताना ओघाने आलेलं प्रह्लादाचं महात्म्य आणि गृत्समदाशी झालेला संवाद सूत सांगू लागला. प्रथम गणेशाच्या कृपाप्रसादाने विघ्ने दूर करून ब्रह्मदेवांनी सृष्टी करण्यास प्रारंभ केला. सृष्टी निर्माण करीत असता मी सृष्टी निर्माण न करता गणेशाचं पूजन करीन असं म्हणताच ब्रह्मदेवांनी नारदांना शाप दिला. तेव्हा नारद नारायणाच्या मुखातून गणेशाचं ज्ञान करवून घेऊन शापमुक्त झाले. एकदा कैलासात शंकर गणेश पूजन करीत असलेले पाहून नारदांनी वैकुंठात जाऊन नारायणाला गणेश महात्म्य विचारलं. विष्णूंनी त्यांना गणेश महात्म्य सांगितलं. मग नारदही गणेशभक्ती करून गाणपत्य झाले. ब्रह्मदेवांनी नवधा सृष्टी निर्माण करून कर्दमाला प्रजा निर्माण करण्यास सांगितलं. तेव्हा विष्णू कर्णमलोद्भूत मधुकैटभांनी सर्वांना संत्रस्त केलं. अखेर विष्णूंनी गणेशाचं ध्यानस्तवन करून मधुकैटभांचा नाश केला. ब्रह्मपुत्र नवप्रजापतींनी गणेशाची स्तुती केली. त्यापैकी दक्षाला शक्तिरूपिणी सती कन्या म्हणून तुझ्या पोटी येईल असं गणेशाने आश्वासन दिलं. गणेशप्रसादाने स्वयंभूव मनूला दृढ भक्ती मिळाली. मनू आणि शतरूपा यांच्या मुलींपैकी प्रसूती दक्षाला दिली गेली. आकुती रुचीला आणि देवहूती कर्दमाला मिळाली. शतरूपेचे प्रियव्रत आणि उत्तानपाद हे दोन मुलगे. नंतर दक्षकन्येचा वंश मुद्गलांनी कथन केला. प्रसूतीपुत्र पितरांचे गणेशस्तवन कथन करून दत्तचरित्रातील भोगल स्त्रीचं कथानक सांगून मुद्गलांनी भोगमोक्ष वर्णन केले. ब्रह्मपुत्र अत्रींनी अवधूत दत्तांना गणेशतत्व सांगताच गणेशाचं स्तवन करून दत्त गणेशभक्त आणि शंकर मित्र झाले. अत्रिपुत्र दुर्वासांचं चरित्र सांगून मुद्गलांनी मनुपुत्र प्रियव्रत राजाची हकीकत सांगितली. प्रियव्रताने नारद मुखातून ऐकलेल्या गणेशाची भक्ती करून प्रियव्रताला राज्यप्राप्ती झाली. नंतर मुद्गलांनी प्रियव्रताचे 10 पुत्र सांगून द्वीपवर्णन, भूगोल, सूर्यमंडल वर्णन, नवग्रहरथ वर्णन, ऊर्ध्वलोक वर्णन, सप्तपाताल वर्णन करून गणेश स्वरूप ब्रह्मांडाचं वर्णन केलं. प्रियव्रताच्या नाभी नावाच्या कलावतार नातवाला 100 पुत्र झाले. त्यातील 9 योगी गाणपत्य झाले. सर्वात ज्येष्ठ ऋषभ याने शंकराकडून गणेशतत्व समजून घेऊन गणेशता मिळविली. ऋषभपुत्र भरत तप करीत असता मृगशावका सक्त झाला आणि मरून मृगरूप होऊन पुलह ऋषींच्या आश्रमी गेला. तिथे आलेल्या ब्रह्मदेवांनी पुलहाला केलेला उपदेश त्याने ऐकला. पुलहाने गणेशस्तवन केलं. ते सर्व ऐकून आणि पाहून त्याने मृगरूप टाकलं आणि तो अंगिरस कुलात जडभरत या नावाने प्रसिद्ध गाणपत्य झाला. घरी मनस्वी त्रास झाल्याने बाहेर पडलेल्या त्याला चोरांनी धरलं. त्याचा बळी देत असता त्याने केलेल्या गणेशस्मरणाने आलेल्या गाणपत्यांनी चोरांचा नाश केला. हिंडत असलेल्या जडभरताला सिंधू देशाधीश रहुगणाचे शिविका वाहक बनून जात असता बोलावं लागलं. त्यावरून राजाने त्याचं मोठेपण जाणलं. जडभरताने स्वतःची ओळख सांगताच रहुगण विनम्र होऊन आणि तत्वज्ञान ऐकून गाणपत्य झाला. त्याने त्याला शांती प्राप्त झाली. मयुरेश तीर्थाला आलेल्या जडभरताने स्तुती करून गणेश दर्शन घेतलं. मनूच्या उत्तानपाद राजाची कथा मुद्गलांनी सांगितली. त्यात सापत्न भावामुळे बाहेर पडलेल्या दुर्वाला नारदोपदेश होऊन गणेश दर्शन झाल्याचं त्यांनी कथन केलं. ध्रुवाच्या दुष्ट नातवाला वेनाला ब्राह्मणांनी शापून मारलं आणि त्याच्या शरीराचं मंथन करून पृथ्वी निर्माण केला. पृथ्वीचं दोहन करून त्याने 100 यज्ञ केले. त्यात विघ्न आणणाऱ्या इंद्राला त्याने क्षमा केली. मग इंद्राने त्याची पूजा केली. एकदा पृथ्वीराजाकडे आलेल्या सनकादी मुनींनी शंकरापासून मिळालेलं गणेश तत्व ऐकलं आणि तो स्वतःही सर्वस्व त्याग करून मोठा गाणपत्य झाला. त्याचा पुत्र प्राचीन वर्ही कर्ममार्गी होता. त्याला नारदाने ज्ञानयोग सांगून गणेश महात्म्य ऐकवलं. तोही ब्रह्मभूत होऊन गणेशभक्त झाला. त्याच्या प्रचेतस नावाच्या पुत्रांनी विष्णूंना प्रसन्न केलं होतं. एकदा तिथे आलेल्या नारदांनी त्याला गणेश तत्व कथन केलं तेव्हा तेही गणेश रूपाकार झाले. नंतर मुद्गलांनी दक्षाच्या जावयाची कश्यपाची सृष्टी कथन केली. मरीची पुलस्त्य आणि पुलह यांचा वंश सांगून आत्रिपुत्र वसिष्ठ आणि त्याचा पुत्र पराशर यांच्या संवादातून वसिष्ठाची तपश्चर्या निवेदन केली. वसिष्ठाप्रमाणेच पराशराने भक्ती करून गणेश हाच पुत्र होण्याचं वर मिळविला. दक्षाच्या विचारण्यावरून मुद्गल ऋषींनी गजासुराचा जन्म आणि पराशराच्या पुत्राची उत्पत्ती सांगितली. गजासुर सैन्यवध आणि गजासुर वध सांगून त्यांनी त्यास व्यास महात्म्य कथन केलं. शुकोपाख्यान गौतम चरित्र सांगून तसंच नृसिंह महात्म्य आणि वाराह महात्म्य सांगून च्यवनाची उत्पत्ती सांगितली. नंतर अग्निमहात्म्य वर्णन करून च्यवनाची तपश्चर्या सांगितली. पुढे भृगुचरित्र कथन केलं. च्यवन महात्म्य ऐकल्यानंतर मदाचं चरित्र सांग असं प्रह्लादाने म्हटल्यानंतर गृत्स्थ मदाने मदासुराची कथा सांगण्यास प्रारंभ करून त्याचा राज्याभिषेक सांगितला. नंतर मदासुराने स्वर्गावर विजय मिळवल्याचं कथन केलं. देवी भक्त मदासुराने तारकाला देवीकडे पाठवलं. तो युद्ध निश्चित करून परत आला. त्याचा निरोप ऐकून मदासूर युद्धाला निघाला आणि त्याची इंद्राशी गाठ पडली. नंतर चालू झालेल्या अस्त्रयुद्धात इंद्राचा सर्वांसह पराजय झाला. ते युद्ध एवढ्यावरच न थांबता तिथे आलेल्या शंकरादिकांचाही पराभव झाला आणि मदासुराने विजयी होऊन सार ब्रह्मांड व्यापलं. त्रैलोक्याचं ऐश्वर्य तो भोगू लागला. त्यावेळी अधर्माचा उदो उदो झाला. स्वाहा स्वदहादी बंद पडले. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या देवांकडे सनतकुमार आले. त्यांना देवांनी असुरनाश आणि धर्मस्थापना होण्यासाठी उपाय विचारला. तेव्हा त्यांनी गणेशाची उपासना सांगितली. त्याप्रमाणे यथासांग उपासना झाल्यावर एकदंत प्रसन्न झाला आणि त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे त्याने वर दिला. ही वार्ता नारदांकडून कळताच मदासुराने दूत पाठवला. त्याच्या करवी युद्धाचा निरोप येताच युद्धासाठी निघालेल्या मदासुराला गणेशाने परशूने विद्ध केलं. त्यामुळे त्याने स्वतःचा पराजय मान्य केला. एकदंताची स्तुती करून तो स्वस्थानी गेला. मग सर्व देवांनी एकदंताची स्तुती केली. हे चरित्र ऐकल्याने भुक्ती आणि मुक्ती लाभते. प्रह्लादाने आणखी चरित्र विचारल्यावरून गृत्समद सांगू लागले. गौडनगरात रौद्रकेतू शारदा यांना झालेल्या देवांतक नरांतकांनी हाहाकार उडवला. तेव्हा देवांच्या प्रार्थनेने संतुष्ट होऊन वर दिल्याप्रमाणे कश्यपाचा पुत्र म्हणून गणेश जन्मला. तिथे त्याच्यावर अनेक संकटं आली. आपल्या मुलाच्या लग्नासाठी पुढे काशी राजा त्याला आपल्या घरी काशीला घेऊन गेला. तिथेही त्याच्यावर अनेक संकटं आली. काशी राजाकरवी गणेशाने भृशुंडीला बोलवून दर्शन दिलं. भृशुंडीच्या भक्तीने काशी राजा प्रभावित झाला. भृशुंडीची कथा विचारल्यावरून गृत्समदाने कैवर्तकाचा यमराज सूर्याचा संवाद ऐकवला. यमधर्माचा शाप दूर करणारं कुंडसंभव चरित्र सांगितलं. नंतर नामा कोळ्याची कथा ऐकवली. मुदगलांना मारण्यासाठी तो आला असता त्यांच्याच आदेशानुसार गणेश ध्यान करू लागला. त्यातूनच त्याला सोंड फुटली. मुदगलांनी त्याला ब्राह्मणत्व देऊन एकाक्षरी मंत्र सांगितला. चित्तवृत्तीचा निरोध करून त्याने काशीराजाच्या घरी गजाननाचं पूजन केलं. अनेक संकटांना दूर सारून आणि त्या दैत्यांना ठार करून विनायकाने काशीराजाच्या मुलाचा विवाह पार पाडला आणि नंतर राजाला सदेह गणेश लोकाला नेलं. तदनंतर गृत्समधाने पुष्टीपतीचं भुक्तिमुक्तीप्रद चरित्र सांगण्यास प्रारंभ केला. शक्तिभक्त शकुनीपुत्र दुर्मतीने शक्तीची आराधना करून वर मिळविले, देवांचा पराभव केला. अखेर त्याने शक्तीलाच आपली पत्नी बनवण्याचा घाट घातल्यामुळे शक्ती शंकरांकडे गेली. नारदांच्या सांगण्यावरून केलेल्या शिवशक्तीच्या प्रार्थनेने गजानन त्यांचा पुत्र झाला. त्यावेळी दर्शनासाठी शनैश्वर सहकुटुंब आला. संत्रस्त झालेल्या शनीला गणेशाची उपासना लाभली. गणेशाचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर तो परत आला. नंतर गणेशाने विष्णूंना दूत म्हणून दुर्मतीकडे पाठवलं, पण त्याचा उपयोग झाला नाही. दोन्ही सैन्य सज्ज झाली. युद्धात दुर्मतीने उपटलेल्या डाव्या दातानेच गणेशाने त्याला ठार मारलं. नंतर गृत्समदाने लोपामुद्रेच्या इच्छेसाठी अगस्त्याने केलेल्या द्रव्य प्रयत्न सांगण्यास प्रारंभ केला. दिलीपाच्या सांगण्यावरून द्रव्यासाठी अगस्त्य वातापीकडे आला. भोजनात पशुरूप इल्वल नष्ट झालेला पाहून वातापी समुद्रात जाऊन लपला. तेव्हा समुद्र शोषणाचा उपाय ब्रह्मदेवांनी विचारला असता गणेशाची उपासना सांगून ब्रह्मदेवांनी गोलोकातील राधाकृष्ण शापाचं कथानक सांगितलं. आपण ब्रह्म आहोत या त्यांच्या भ्रांतीचं निराकरण होऊन दोघांनी स्तवन केलं आणि पुष्टीपतीच्या कृपेने दोघे गाणपत्य होऊन गोलोकी गेली. अगस्त्याला समुद्र प्राशनाची शक्ती प्राप्त होण्याविषयी गणेशाचं आश्वासन मिळालं. ब्रह्मदेवांकडून षडाक्षरी मंत्र घेऊन 3 महिन्याच्या तपाने सिद्ध झालेल्या अगस्त्याने समुद्र शुष्क केला. वातापी नगरीत जाऊन द्रव्य घेऊन लोपामुद्रेस दिले आणि तो गणेशभक्त होऊन राहिला. पुढे गृत्समद कपिलचरित्र सांगू लागला. मनुपुत्री देवहूतीला कर्दमापासून झालेल्या विष्णू अवतार असलेल्या कपिलापासून सर्वसार रूप गणेश तत्वज्ञान कर्दमाने ऐकलं. ज्ञान सांगून कपिल गंगेच्या दक्षिण तीरी गेला. तिथे भेटण्यास आलेल्या इंद्राने संतुष्ट होऊन दिलेला चिंतामणी नावाचा मणी कपिलाने गळ्यात धारण केला. तो मणी षडक्षरी मंत्राने तप केलेल्या विष्णूंना गणेशाने दिला होता. पुढे तो विष्णूंनी इंद्राला आणि इंद्राने कपिलाला दिला. एकदा सैन्यासह आलेल्या गणासुराने चिंतामणीचा प्रभाव पाहिला आणि बळजबरीने तो पळवून नेला. प्रह्लादाच्या विचारण्यावरून गृत्समदाने गणासुराची पूर्वजन्म कथा सांगितली. कपिलाच्या स्तुतीने प्रसन्न झालेल्या गणेशाने गणासुराच्या वधासाठी मी तुझा पुत्र होईन असा वर त्याला दिला. त्याप्रमाणे अग्निकुंडातून प्रकट झालेल्या एकदंताने मी तुझा पुत्र आहे असं सांगताच कपिलाने चिंतामणी मणी परत मिळावा अशी इच्छा प्रकट केली. तेव्हा गणेशाने गणासुराच्या स्वप्नात जाऊन त्याला मारल्याचं आणि मणी पळवून कपिलाला दिल्याचं दाखवलं. त्यामुळे रागावून तो दैत्य ससैन्य निघाला आणि कपिलाला मारण्यासाठी आश्रमात आला. तिथेच असलेल्या गणराजाने परशुने त्याचं मस्तक तोडून तो मणी कपिलाला दिला. माझं सर्व चिंतित सफल झालं असं म्हणून तो चिंतामणी स्वतः कपिलाने एकदंताच्या गळ्यात बांधला. अशा प्रकारे एकदंताच्या अवतार कथा सांगून गृत्समदाने प्रह्लादाला गणेशाची योग साधना समजावून दिली. त्याप्रमाणे वागून प्रह्लाद महायोगी झाला. दक्षाने विचारल्यावरून मुदगलांनी एकदंत तीर्थाची माहिती आणि तिथे केलेल्या साधनेचं फल सांगितलं. सुताने दक्ष मुदगल संवाद सांगून पुढे मी महोदर चरित्र कवीन असं शवनादिकांना आश्वासन दिलं. द्वितीय खंड समाप्त.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना। संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास जोशी यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा। स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित ब्रिजभूषण गोस्वामी यांनी गायलेलं ध्रुपद। राग आहे गावती।

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित ब्रिजभूषण गोस्वामी यांनी गायलेलं ध्रुपद. राग होता गावती. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
2: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया प्रभाकर कारेकर यांच्या स्वरात।

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे सी रामचंद्र यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, ऐकूया शाहीर होनाजी बाळा यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना। संगीत आहे आशीष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा।

श्रोतेहो आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना. संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

शक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

आता ऐकूया संत मुक्ताबाईंची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे उत्तरा केळकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्तीसुधा। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6:00 प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया रविवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन। श्रोते हो पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्त्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर।
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
2: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ आपण दासबोध पाहतो आहोत. पहिला दशक संपलेला आहे, दुसऱ्या दशकाला प्रारंभ झाला. त्याच्यात आपण काही मूर्खाची लक्षणं बघितली. मूर्खाची लक्षणं ह्याचाच अर्थ अज्ञानी पुरुषाची लक्षणं. जरा मी कोणाचा बोध नसतो, विश्वाचं स्वरूप माहिती नसतं, भगवंताचं स्वरूप माहिती नसतं, अशा व्यक्तीच्या हातून जे जे काही कर्म घडत असतात, जो जो काही विचार येत असतो, तो केवळ अज्ञानापोटी असतो. आणि त्यामुळेच अज्ञानाकडून आपण चांगल्या लक्षणांची कशी काय अपेक्षा करणार. तथापि अज्ञानी माणसाला मी अज्ञानी आहे असं जर कळलं आणि तो ज्ञान मिळवण्याच्या मार्गाला लागला किंवा स्वतःला सुधारायचं असं जर कळलं, तर हे जे ग्रंथ असतात हे ग्रंथ त्याला अतिशय आदर्श ठरतात. या ग्रंथांच्या आधाराने जर जीवन जगायचा प्रत्येकाने प्रयत्न केला तर अतिशय मोठ्या पातळीवर त्या व्यक्तीला जाता येईल, उंच पातळीवर जाता येईल, आनंदाने जीवन जगता येईल. पुष्कळ मंडळी म्हणतात की शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे ते करायचं, पण आम्ही शास्त्र वाचायला जायचं कुठं? शास्त्रांचा अभ्यास काही सोपा नाहीये, पण तू शास्त्र संबंध तरी वाचता आलं नाही, तर हे संतांचे ग्रंथ जर वाचले तर सर्व शास्त्र या ग्रंथांमधून अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगितलंय. त्यातही विशेषतः दासबोध हा जो ग्रंथ आहे, या दासबोध ग्रंथामध्ये आपण आता पाहिलं काही प्रवचनातून स्वरूप बोधापर्यंत समर्थ सांगताय, पण त्याचबरोबर प्रातःकाळी उठावे इथंपासून देखील समर्थांना सांगावं लागतंय की काय खावं, काय खाऊ नये, काय बोलावं, काय बोलू नये, म्हणजे काय करायला पाहिजे आणि काय करू नये, अशी जी काही सर्वज्ञपणाची खूण असं म्हटलेलं आहे, असं समर्थांनी आता या दुसऱ्या दशकातल्या दुसऱ्या समासामध्ये सांगितलंय. त्याला उत्तम लक्षणं असं त्या समासाचं नाव आहे. त्याच्यात त्यांनी काय करू नये हे सांगितलंय. जसं आपण आई लहान मुलांना शिकवत असते तेव्हा जे करायला हवं असेल ते कर ह्याच्यावरतीचा भर असतो, आणि जे करू नये ते बाजूला काढण्याचा प्रयत्न असतो, त्याच्या बाबतीत त्याला समजावून देण्याचा प्रयत्न असतो. तसा समर्थांनी इथं अगदी सोप्या शब्दात केलेला आहे, पण तो आपण नीट समजून घेतला पाहिजे. समर्थ म्हणतायत ह्या दुसऱ्या दशक दुसऱ्या समासामध्ये, वाट पुसिल्याशिवाय जाऊ नये. एखाद्या नवख्या ठिकाणी जायचं असेल तिथं कुणीतरी जाणता मनुष्य पाहिजे. म्हणून आपण बघितलं की जाणता या शब्दावर समर्थांचा फार भर आहे. वाट पुसल्याशिवाय जाऊ नये, फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये. कुठेही काहीतरी आहे म्हणून तोंडात घातलं सांगता येत नाही, विषयी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध पाहिजे. पडलेली वस्तू घेऊ नये. कुणाची वस्तू जर पडली असली, आपली जर ती नाही, तर आपल्याला त्याला हात लावायचा अधिकार नाही. अनेक गोष्टी आपण वर्तमानपत्रात पाहत असतो, त्यातही लक्षात येतं की बँकामधून वगैरे कुणीतरी सांगता अहो तुमची नोट खाली पडली म्हणतो, हा हातातल्या नोटा सोडून ते जे काही एखादं पडलेलं असतं ते घ्यायला म्हणून खाली जातो आणि वरच्या नोटा पळवल्या जातात. रस्त्यामध्ये एखादी वस्तू टाकलेली असते, अलीकडे तर सांगितलं जातं सर्वांना की अनोळखी वस्तू असेल, माहितीची नसेल, तर त्याला हात लावू नका. न जाणो काहीही असण्याची शक्यता आहे, स्फोटक पदार्थ देखील तिथं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे संतांचं सांगणं असं असतं की जी आपली स्वतःची आहे तेवढीच वस्तू, त्याच्या पलीकडे जर पडलेली असेल तर ती जी आपली नाही त्याला हात लावू नये. अतिवाद करू नये. काय हे वादे वादे जायते तत्व बोधा असं म्हटलंय, पण ते वाद घालणारे जर कोणी काही एका पातळी त्यांना असली, काही ग्रंथांचा अभ्यास असेल, वाद ज्याच्यावर करायचा आहे ते ग्रंथ जर का प्रमाण ग्रंथ असतील, दोघांनी त्याचा अभ्यास केलेला असेल, आणि मग त्यातला एखादा विचार समजून घ्यायची जर बुद्धी असेल, तर त्याच्यातून काही तत्वबोध होईल. पण केवळ ज्याला वितंड वाद म्हणतात असाच जर वाद करायचा असेल तर त्याच्यातून काहीच निष्पन्न होत नाही. आणि हा वितंड वाद बहुधा जो घराघरातून चालतो तो अहंकाराच्या पोटी असतो, कामनेच्या पोटी असतो, क्रोधातून आलेला असतो. आणि त्यामुळे वाद न घालता दुसऱ्याला समजून घेणं किंवा अशा वेळेला थोडं शांत राहणं असं जर झालं तर अनेक संघर्ष जे आहे ते टाळता येतात. पोटी कपट धरू नये. आत एक बाहेर एक असं उपयोगी नाही. एखाद्याविषयी जर आपल्याला बोलायचं असेल, काही सांगायचं असेल, तर आत प्रेम असेल तर प्रेम दाखवावं, नाही तर स्वस्त राहावं. पण वर प्रेम दाखवायचं आणि आतमधून मात्र त्याच्याबद्दलचा त्याचा नाश कसा होईल किंवा त्याचं वाटवळ कसं होईल अशा तऱ्हेची बुद्धी मनात असणं हे देखील अतिशय वाईट आहे. म्हणजे प्रत्यक्ष कर्म तर नाहीच, पण मनात देखील वेडावाकडा विचार कुणाबद्दल जर येत असेल तर तो परमार्थाच्या प्रांतामध्ये अत्यंत घातक आहे. सामान्य माणसाच्या पातळीवर देखील तो घातक आहे, त्याचाच घात करणारा ठरतो. विचारे वीण बोलो नये. बोलूही नये आणि करूही नये. कोणतीही गोष्ट जर करायची असेल तर क्षणभर विचार केला पाहिजे की आपण करतो हे बरोबर आहे का चूक आहे. आपण विशेषतः इथं जो विचार करणार आहोत तो साधकाच्या दृष्टीतून विचार करणार आहोत.
त्यामुळे साधकाला तर ह्या बाबतीत अत्यंत सावध राहिलं पाहिजे की आपल्याला जर परमार्थाची वाटचाल करायची असेल तर प्रत्येक क्षणाक्षणाला आपण जे जे काही करतो आहोत ते करणं बरोबर आहे का चूक आहे, ते परमार्थाला पोषक ठरणार आहे का परमार्थाला घातक ठरणार आहे असा विचार करून पाऊल टाकलं पाहिजे. विचार आहे विण बोलो नये, विवंचन आहे विण चालो नये. विवंचन ह्याचा अर्थ देखील त्या गोष्टीचं चिंतन झालं पाहिजे मनामध्ये, त्याच्यामध्ये बरे वाईट त्याच्या बाजू समजून घेतल्या पाहिजे आणि मग त्याप्रमाणे केलं पाहिजे. पाप द्रव्य जोडू नये, जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे. उदास विचारे वेच तरी असं तुकोबांनी म्हटलंय. त्याच दुसरं अंग सांगितलंय की पाप द्रव्य जोडू नये, पुण्य मार्ग सोडू नये. आपल्याला पगार 10,000 नाही 20,000 25,000 असला तरी चालेल, पण त्याच्यावर एक नवा पैसा जरी दुसऱ्याचा घेतला तो पाप द्रव्यात मोडतो. जे आपलं नाही त्याच्याबद्दलची अभिलाषा धरणं हे देखील पाप कर्मात होत. त्यामुळे जे आपल्या कष्टाने प्राप्त झालेले आहे त्याचाच फक्त विचार आणि त्याचा देखील विनियोग योग्य त्या प्रकाराने करायचा आहे असं पुन्हा पुन्हा संत भगवंत सांगतात. आणि पुण्य मार्ग जो आहे या पुण्य मार्गामध्ये दुसऱ्याला सुख संतोष देणं, अडल्या पडलेल्यांना दान परोपकार उपकार अशा तऱ्हेनं वागणं, जे जे काही आपलं आहे ते आपलंच आहे असं न म्हणता सर्वांसाठी त्याचा वापर करणं आहे. कारण भगवंतांनी एका ठिकाणी म्हटलंय, जो मी देतो ते स्वतःच खातो त्याला स्तेन एव सहा असं म्हटलेलं आहे, त्याला चोर म्हटलेला आहे. परमेश्वर आपल्याला देतो ते आपण दुसऱ्याला देण्यासाठी असतो. आपण जो पैसा मिळवतो तो सगळ्याच्या सगळ्या आपल्यासाठी खर्च करायचा नसतो. आपल्या जो अवलंबून असलेली जी मंडळी आहे, आपली जी वाडवडील मंडळी आहे, ज्यांनी आपल्यासाठी कष्ट केलेले आहेत त्यांच्यासाठी त्यातला भाग ठेवायचा असतो आणि मग आपण घ्यायचा असतो. हे जसं जसं आपण साधना करायला लागतो तसं तसं आपल्या लक्षात येतं. निंदा द्वेष करू नये. निंदा तर अतिशय वाईट सांगितली आहे साधकाच्या पक्षी. कारण जे काही दोष आपण दुसऱ्याचे दाखवत असतो ते दुसऱ्याचे दाखवतात ते दोष आपल्या मनात घर करून राहतात. म्हणजे वास्तविक अंतःकरण जे आपल्याला शुद्ध करायचं असतं, पवित्र करायचं असतं, त्याच्याऐवजी दुसऱ्याची निंदा केल्याने त्याचे दोष दाखवल्याने ते आपल्या घरात राहून आपलं जे अंतःकरण आहे हे कलुषित होत असतं. आणि त्या ठिकाणी अशा कलुषित अंतःकरणामध्ये भगवंताचं वास्तव्य संभवत नाही. निंदा द्वेष करू नये, द्रव्य दारा हरू नये. दुसऱ्याचं द्रव्य हरण करणं, परस्त्री तिचं चिंतन करणं, तिचं हरण करणं, समाजात आज जे आपण पाहतोय अनादिकालापासून असं दिसतं आपल्याला की अशी काही मंडळी आहेतच, असुरी संपत्तीची मंडळी किती बरोबर ह्याच्यात बसतात. आपलं ते आपलंच आणि दुसऱ्याचं ते आपलं असं जी म्हणणारी मंडळी आहे त्यांच्यासाठी विशेष करून लक्षात घेण्यासारखं आहे. विद्या अभ्यास सोडू नये. विद्या ग्रहण करायची असेल ज्या वयामध्ये किंबहुना आयुष्यभर सुद्धा विद्या आपल्याला घेता आली तर जरूर घ्यावी. तोंडाळाशी भांडवू नये. अति क्रोध करू नये. मग क्रोध अजिबातच करू नये का असं सांगितलेलं नाही. अति क्रोध करू नये. थोडाफार क्रोध जो असतो तो दुसऱ्याच्या कल्याणासाठी करावा लागतो. मुलगा जर वेड्यावाकड्या मार्गाने जात असेल, अभ्यास करत नसेल, ताई वडिलांना त्याच्यावर रागवावं लागतं, थोडासा प्रसादही द्यावा लागतो त्याला हाताचा, पण तो कशासाठी असतो तर त्याच्या कल्याणासाठी असतो. संत देखील रागवतात. शिष्य जर वेड्यावाकड्या मार्गाने जातोय असं वाटत असेल, नको ते करत असेल, साधनेपासून जर का तो दुश्चित होत असेल, गल्याबोळ्यात शिरत असेल आणि मुख्य देहापासून विचलित होत असेल तर संत देखील प्रसंगी त्याच्यावर रागावतात. पण तो जो क्रोध असतो तो त्या शिष्याच्या कल्याणाचा असतो. शिकविणीचा वीट मानू नये. चांगल्या मंडळींच्याकडून चांगले चांगले विचार घेत राहो. एवढंच नव्हे तर बालादपी सुभाषितम ग्राह्यम असं म्हटलंय. एखादी सामान्य व्यक्ती देखील आपल्याला असा काही एखादा विचार बोलून जाते किंवा तिच्यामध्ये असा एखादा काही गुण असतो की तो खरंच आपण घेण्यासारखा असतो. त्यामुळे ज्याच्या ज्याच्याकडून जो जो काही गुण घेण्यासारखा असेल त्या गुणाचं ग्रहण करत जावं आणि दोषाकडे दुर्लक्ष करत जावं. याचा अर्थ त्याचा दोष असेल हे लक्षात घेऊन, परंतु त्याच्याबद्दल फार चर्चा किंवा त्याच्याबद्दलचा द्वेष असं न बाळगता आपलं जर कल्याण आपल्याला साधायचं असेल तर ही पथ्य आवश्यक आहेत. आळसात सुख मानू नये. म्हणजे तमोगुणाचं लक्षण आहे. आपल्याला एक मिनिट देखील इकडं तिकडे घालवायला नाहीये. प्रत्येक क्षण मोलाचा आहे, तो योग्य मार्गाने गेला पाहिजे. त्याच्याऐवजी तमोगुण जर वर्धिष्णू झालेला असेल तर मनुष्य खातो आणि जेवतो, जेवून झाले की पुन्हा लोळतो. जसं कुंभकर्णाचं जीवन सांगितलेलं आहे अशा तऱ्हेचं जीवन जर जसं असेल तर ते उपयोगी नाहीये. लटिका पुरुषार्थ बोलू नये. काहीच करायचं नाही, मी येऊ केलं मी तऊ केलं असा बडाया मारणारी खूप मंडळी असतात. पुरुषार्थ असतो दुसऱ्याचा पण हे आपल्या नावावर ओढून घेत असतात. पराक्रम केल्याविना सांगू नये.
बोलण्या सारिके करणे जे काही आहे त्याप्रमाणे करत असलो तर बोलायला हरकत नाही, काहीच करत नाही आहे. आणि नुसत्याच गोष्टी मोठ्या मोठ्या जर बोलत असेल तर ते त्यांना अभिप्रेत नाहीये. हरि ओम तत्सत्. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा वृधः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची रचना. संगीत आहे पु ल देशपांडे यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण, क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत, तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
1: राक्षस यज्ञाचा विध्वंस करतात आणि तो विध्वंस रोखण्यासाठी राजानं यायचं किंवा राजपुत्राला मागायचं आपल्याला घटना माहिती आहे. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. काय करतात? वेदीवर रक्तमांस फेकतात ते नृशंस. यज्ञ वेदी यज्ञ पूर्ण होऊ नये म्हणून राक्षस या ब्राह्मणांना मारतात, खातात आणि त्या यज्ञ वेदीमध्ये ज्या ठिकाणी पवित्र आहुती द्यायची त्या ठिकाणी रक्तमांस फेकून जातात. अशा वेळेला त्याचं रक्षण करायचं. तसाच हा बुद्धध्वज जो आहे तो या गालव ऋषींच्या कुवलयाश्व कुवलय नावाचा घोड्यावरनं जो गेला आणि त्या ठिकाणी तो निघाला आहे, तो जो दैत्य जो आहे तो शुकर आहे आणि त्या दैत्याच्या शुकराचं रूप घेऊन तो दैत्य एका विवरात शिरला. विवर गुहा किंवा पाताळासारखं म्हणजे पुढे जाऊ शकेल असं, त्या विवरामध्ये बोगदा अशा म्हणजे शिरला आणि त्याचा पाठलाग करत करत करत हा ऋतुध्वज सुद्धा त्याच्या मागे गेला. आत गेल्यानंतर त्याला काही तो शुकर किंवा तो वराह काही सापडला नाही, पण त्या ठिकाणी त्याला एक अतिशय सुंदर स्त्री दिसली, मदालसा. मदालसा हे नाव आपण वेगवेगळ्या अर्थाने सुद्धा नंतर वापरतो. तशी ती स्त्री दिसली. तिला याने विश्वावसू गंधर्वाची ती मुलगी पातालगेतू नावाच्या दुष्ट राक्षसाने तिला पळवून आणलेली होती आणि ती त्या ठिकाणी होती. आणि ती गंधर्व कन्या असताना ज्या वेळेला, आता हाही बऱ्याच पुराणांमधला किंवा जुन्या वाङ्मयामधला उल्लेख आहे बरं का, चांगला तरुण बघितला की ती हर्षानी किंवा ह्यानी मूर्छित पडते इथं, तशी ती मूर्छित झाली. मूर्छा आली असा असे उल्लेख आहेत बऱ्याच ठिकाणी नाटकांमध्ये सुद्धा आहे का, जुन्या संस्कृत नाटकांमध्ये. त्यानंतर त्यांची तिची मैत्रीण आहे तिच्याबरोबर कुंडला, शत्रुजिताचा पुत्र, त्यांचं जाऊन त्या ठिकाणी पातालकेतूला मारून त्याचं लग्न झालेलं आहे. दानवांच्याकडून तिला सोडवून आणलेलं आहे, दोन्ही पक्ष घाया झाले, त्याला घेऊन शत्रुजिताच्याकडे आला. आता ऋतुध्वजाला राणी मिळाली आहे पण ती योगिनी आहे, ज्ञान आहे तिला आणि तिला मुलं झाली. तर चार मुलं त्यांचा उल्लेख आहे, त्यातल्या पहिल्या तीन मुलांचं नाव विक्रांत पहिला आहे, त्यानंतर बाकीच्या शत्रुदमन विक्रांत आणि सुबाहू अशी तीन मुलं पहिली झाली आणि ती त्या नावाला हसते आहे. म्हणजे हसतेस का बाबा तू? आणि तिच्या मुलांना उपदेश जो केलेला आहे तो फार विलक्षण आहे बघा. शुद्धोसिरे तात न तेस्मी नाम हृदम हि ते कल्पनयाधुनैच पंचात्मकं देहमिदं न तेस्ती नैवास्यतं रोदिषि कस्य हेतोः. अरे बाबा पुत्रा, तू तर शुद्ध आत्मा आहेस, तुला नाम रूप काहीही नाही. आता हे कल्पित नाव मिळालं आणि पंचमहाभूतात्मक हे शरीर आहे तुझं, या तुझं काहीच नाही, तू आत्मा आहेस, बरं ओळखतोस कशाला? लहान मुलं जंगलात जंगला रडतं ना, रडतोयस कशाला? किंवा तू रडतही नाहीस, तुझ्याकडून ते आपोआप प्रगट होत आहे. लहान मुलाला कुठे कळत असतं रडायचं असतं का हसायचं असतं, ते आपोआप होत असतं ना, त्याच आपोआप होत आहे तुझ्या. या जगामध्ये अत्यंत दुर्बल असा हा जीव असतो, जन्माला येणारा जीव हा अत्यंत दुर्बल असतो. बाह्य सगळे हळूहळू पोषण मिळत मिळत त्याचा सबल पुष्टी होते शरीराची, पण त्यामुळे आत्म्याची वृद्धीही होत नाही आणि हानीही होत नाही. वृद्धी होणार किंवा हानी होणार ती शरीराची होत असते, आत्म्याची नाही. हे सगळं ती त्या मुलांना सांगते. जीर्ण शीर्ण असलेला देहाचा सुद्धा मोह होतो लोकांना, तू त्या मोह धारण करू नकोस. शुभाशुभ कर्मांचा जो तुझ्या हातून जी काही कर्म पुढे घडली असतील तसा तुला देह मिळालाय. आपल्याला मिळालेला देह हा पूर्वजन्माच्या आपल्या कर्माचं फळ म्हणून मिळत असतो. बऱ्याच वेळेला लोक दुःख मिळालं की म्हणतात की काय माझं गेल्या जन्माचं पाप म्हणून मला हे दुःख मिळालं. दुःख, संकट, त्रास तेव्हा आपल्याला पूर्वजन्म आठवतो. पण आज मी काही चांगलं भोगतो आहे, कधी विचार केला कुठलं पुण्य हे आपलं म्हणून आपल्याला चांगलं मिळालं. बा चांगलं घरदार मिळालं, चांगली चार माणसं मिळाली, मुलं बाळ मिळाली, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत नाही पडत आहे, डोक्यावरती छप्पर आहे, काही ना स्वतःच असेल काही ना भाड्याचं असेल पण आहे. हे सगळं कोणत्या पुण्याने मिळालं असा कधी आपण विचार नाही करत. आणि जेवढं जेवढं जेवढं चांगलं भोग आहे ना तेवढं तेवढं साठा करून ठेवलेला पुण्याचा क्षय होत असतो. बँकेतली शिल्लक संपत असते आणि मग क्षीणे पुण्य स्वर्गात सुद्धा ढकलून देतात, पुण्य संपलं जाव. हा म्हणून पुण्य नुसतं उपभोगायचं नसतं, त्याचा साठा वाढता राहावा म्हणून सत्कर्म करत करत पुण्याचा साठा सतत जमाही करत राहिलं पाहिजे. नाहीतर तो संपून जाईल काही दिवसांनी आणि मग फक्त उभं राहील पाप शिल्लक. जीव कसा येतो आपल्याला, देह कसा मिळतो, देह हा वरचं आवरण आहे आत्म्याचं. आणि सुख दुःख भोगत कोण, भोग देहाचे आहेत ते जाणवतात आत्म्याला. तुम्ही देहाच्या नुसत्या अवस्थेचा परिणाम होतो बघा. देह जर रोगी झाला तर आत्मा सुद्धा दुःखी होतो, त्रास होतोय, कष्ट होत आहेत, मनालाही कष्ट होतात. मन जर उल्हसित असेल, आनंदित असेल, तर दोष, राग, द्वेष या प्रकारच्या सगळ्या दुष्ट प्रवृत्तीने जर मुक्त असेल तर उत्साह संचारतो देहामध्ये सुद्धा. देह आणि मन आणि त्या दोन्हीचाही परिणाम आत्म्यावर होत राहतो. तो जीव जो आहे त्याच्यामध्ये त्याला खरं म्हणजे कोणीच कोणाचा नाही. आपण गीत रामायण जर ऐकलं असाल, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. की हा कोण म्हणतं हा माझा मुलगा, कोण म्हणतं हा माझा भाऊ, कोण म्हणतं हा माझा पुत्र, प्रत्येक जण हा माझा प्रेमाने कवटाळतो. मदार असं आपल्या मुलाला सांगते कोणीच कोणाचं नसतं, प्रत्येक जण आपल्या स्वार्थापुरतं एकमेकाशी भेटत असतं, बोलत असतं, जवळ करत असतं, दूर करत असतं. आपल्या मनात प्रेम असेल तोपर्यंत जवळ करत असतं, आपल्याला राग आला की ढकलून द्यायचं त्याला लांबचं असतं. राग काय किंवा लोभ काय हे दोन्ही स्वतःसाठी असतात, प्रेम काय द्वेष काय दोन्ही स्वतःसाठी असतात. आणि त्यामुळे तिचं म्हणणं हे कोणीच कोणाचं नसतं अशी भूत समुदायाची ही नाना रूप ओळखून तू सावध राहा. तुझ्याकडे येणारा मनुष्य कशासाठी येतो आहे याचं भान तुला असू दे. सर्व भोग हे दुःखरूपच असतात पण मूढ मानव त्याला सुखाचं मानतो, मानतो की हे सुख आहे आणि हे दुःख आहे. सगळेच भोग दुःखाचे असतात असं तिचं म्हणणं. आणि म्हणून मोहाने आपलं चित्त व्याप्त करू नको. स्त्रियांचं हास्य म्हणजे काय म्हणे ते हाडांचा बदच. ज्यांना सुंदर नेत्र म्हणतो आपण ती मज्जेची कलुषता असते. सगळ्या देहाचं म्हणजे सौंदर्याची जी सगळी वर्णन ना त्या इकडे नाटकामध्ये आहे. तुझ्या लाल बुंद ओठांच्या आत आहे थुंकी. सौंदर्य जे आहे वरून दिसायला सुंदर दिसणारे आज सगळे घाणच आहे. समर्थांनी म्हटलेलं आहे उत्तम अन्न सेवन करा. तुम्ही या देहाच्या संसर्गामध्ये आलं तर त्याचं काय होतं, काही निष्ठा काही वमन, आणि भागीरथीचे घेता जीवन, गंगेचं पवित्र पाणी जर तुम्ही प्राशन केलं तर त्याचं होणार काय, त्याची होय लघुशंका। दासबोधामध्ये लिहिलेलं आहे की देहाचा संसर्ग इतका वाईट आहे की सुग्रास उत्तम अन्न सुद्धा या देहाच्या संपर्कात आलं की काही विष्ठा काही वमन असं होतं त्याचं। देह हा जो आहे नरकाचं कोठार म्हटलेलं आहे त्याला, नरकाचं कोठार। तुम्ही दासबोध जर ऐकला असाल वाचला असाल, स्वदेह स्वगुण परीक्षा, स्वगुण परीक्षाचे जे चार समास आहेत इतकं भयानक आहे, अरे बापरे, की नको हा देह असं वाटावं असं, असे इतकी विकृती त्याच्यामध्ये सगळ्या सांगितलेल्या आहेत। तेच रामदास स्वामी सांगतात पुन्हा, धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो, जो जो की जे परमार्थ लाहो तो तो पावे सिद्धी दे। तो देह परमार्थी लावला तर तो सार्थकी होतो, आणि नाही तर सगळं वाईटच होतं त्याच्या भोवती अवती भोवती। त्याचा परिणाम, त्याच्या संगतीचा परिणाम हा इतका वाईट असतो। मग त्यामुळे ती सांगते की हे काय आहे, सगळी सगळा देह हाच मुळे नरकमय आहे, देहच मुळे नरकमय आहे। पृथ्वीवर वाहन चालतं, त्या वाहनावर शरीर असतं, आणि या शरीराच्या वरती दुसरा माणूस बसलेला असतो की ते चालवायला, वाहन चालवायला। आणि पृथ्वी आणि वाहन यांच्यावर आपली ममता आपल्या देहावर जशी असते तशी नसते, जास्त प्रेम असतं। म्हणजे वाहनावर प्रेम असतं, पृथ्वीवर प्रेम असतं, पण देहावर जितकं असतं तेवढं त्याच्यावर नसतं ना। काळजी घ्यावी, गाडीमध्येच बंद पडू नये म्हणून सर्व्हिसिंग वगैरे व्यवस्थित करावं, पण देहाच्या जेवढं चोचले पुरवतो तेवढे काय त्या गाडीचे पुरवत नाही। तेवढा आत्म्याचा देह हे सुद्धा एक वाहन आहे। एक त्याला चांगला मुद्दा दिलाय, देह देवाचं मंदिर, आत आत्मा परमेश्वर। जशी उसात हो साखर तसा देहात तो ईश्वर, जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी। परमेश्वराची राहण्याची जागा ईश्वर सर्व भूताना हृदेशे, आपला हा जो हृदयाचं जे स्थान आहे ते परमेश्वराचं स्थान आहे। आणि जसा सारथी यंत्र चालवतो, भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी माये, आपल्या मायेनं हे शरीर रूपी यंत्र हा परमेश्वर चालवत असतो, त्यामुळे देहावरती तितकीच आसक्ती ठेवा की एखाद्या यंत्रावर आहे, की ते चांगलं चाललं पाहिजे म्हणून आपलं तेल पाणी केलं ठीक आहे, पण आसक्त होऊन राहू नका असं हिचं म्हणणं। असं ती मदाल असा आपल्या मुलांना उपदेश करते, आणि हा सगळा उपदेश सतत चाललेला असल्यामुळे ममत्व शून्य अशी ती मुलं झाली आहेत। ममत्व शून्य, कशाची आसक्ती नाही त्यांना, आणि आत्मज्ञानी बनत गेले। सुबाहू आणि शत्रुधर्मन त्यांनाही त्यात शिकवलं, तेव्हा ऋतुध्वज असं म्हणला, चौथा मुलगा ज्यावेळेला तिला झाला त्यावेळेला तो म्हणला की प्रत्येक वेळेला मुलाचं नाव मी ठेवलं की तू हसते आहेस, आता हसून हसलं तर काय बिघडलं, हसणं अनेक प्रकारचं असतं। सकाळी जाता का कोणी हास्य क्लब करत असत, म्हणजे मला त्यांचे एक एक प्रकार बघूनच आम्हाला हसायला येतं, असे ते हास्य प्रकार चालले असतात। एक गोष्ट बरोबर आहे की निखळ आणि निर्भेळ हसू हल्ली आपल्याला दुर्मिळ झालेलं आहे, मग ते असं कृत्रिम करावं लागतं। एक प्रकारचा चांगला व्यायाम आहे तो, फुफ्फुसांना चांगला व्यायाम आहे हास्य हा, पण हसू अनेक प्रकारचं असतं, त्याप्रमाणे एक काही वेळाय समोरचा माणूस असंही हसणं असतं, खिल्ली उडवून एखाद्याची हसणं असतं, टर उडवून हसणं असतं, विनोदावरती हसणं असतं, सुखाने हसणं असतं, आनंदाचं हसू असतं, प्रत्येक हसण्याच्या तऱ्हा वेगळ्या असतात। तसंच जो विचारते का हसलीस तू, ऋतुध्वज विचारतोय मी मुलांची नावं ठेवली तू त्याला हसलीस का, काहीतरी माझं चुकलं का, काय तुला काय वाटतं, क्षत्रियांना उचित अशीच मी नावं ठेवली आहेत, विक्रांत नाव ठेवलं. तर काय हसण्यासारखं काय? ते म्हणले विक्रांत, क्रांती म्हणजे बदल किंवा गती. आता आत्मा जर सर्वत्र राहणारा, सर्वत्र सम असणारा असा आहे, तो इकडून तिकडे हलणारच नाही, तर क्रांती होणार कशी? मग विक्रांत म्हणजे विशेष गती, उत्तम गती. उत्तम म्हणजे क्रांत होणं म्हणजे इकडून तिकडे जाणं. माझ्या नावाचं विचारतात काय तुझं क्रांती म्हणजे काय ठरले ना. 1857 क्रांती युद्ध झालं त्याची आठवण म्हणून. क्रांती म्हणजे अचानक होणारा, वेगाने होणारा मोठा बदल म्हणजे क्रांती. तर विक्रांत हे नाव काय ठेवलंय म्हणे, त्याच्यात काय? तो जर आत्मा आहे तर त्याच्यामध्ये इकडून तिकडे जाण्याचा प्रसंगच नाहीये, तर क्रांती होण्याचा प्रश्नच काय? बर म्हणे सुबाहू काय? तर आत्मा म्हणे निराकार निर्विकार आहे, त्याला बाहूच नाही तर सुबाहू म्हणजे काय? त्याला हात नाही, पाय नाही, आकार नाही, उकार नाही, सुबाहू. ज्याचे बाहू बलिष्ठ आहे तो सुबाहू. तर बाहू म्हणजे देहच नाही त्याला आत्म्याला, तर बाहूचा प्रश्नच कुठे येतो? म्हणून देही नाव निरर्थक आहे असं मला वाटतं. तर म्हणे शत्रुधवन या नावाला का हसलीस? क्षत्रियाला उचित असं नाव आहे, शत्रूचं दमन करणारा. तर सगळीकडे जर सारखाच आत्मा भरला आहे तर याला शत्रू तरी कोण असणार? मग शत्रूच नाही तर दमन कसला करायचं? बर म्हणला मी सगळ्या माझी सगळी नावं चुकली आहे तर तू नाव ठेव. तर या बाईनी मदालसेनी अलर्क असं नाव ठेवलं त्याचं. पण अलर्क हे काय नाव आहे? त्याच्या दृष्टीने हे निरर्थक नाव आहे अलर्क हे नाव. तर मला बाकी तुमची तीनही निरर्थकच ठरली ना, मग हे तरी काय वाईट आहे अलर्क हे नाव. बाकीची पहिली तीन जी आम्ही ठेवली तुम्ही क्षत्रियाची म्हणून, तर तीही आत्म्याच्या दृष्टीने निरर्थक आहे. मग अलर्क हे निरर्थक नाव असेल तर ते तुमच्या दृष्टीने हे सार्थकच आहे मी ठेवलेलं नाव सुद्धा. आणि मग त्याला सुद्धा ती ज्या वेळेला हे सगळं शिकवायला लागली त्यावेळेला राजा म्हणतो ऋतुध्वज, अगं बाई माझा काय निर्वंश करायचा तुझ्या मनात आहे का काय? कारण या ठिकाणी आत्मज्ञानाचा उपदेश दिल्यानंतर ते संसार राज्य माया मोह या सापडणार नाहीत, ते सगळे निघून गेले. एक तरी राहू दे माझ्या माशी, राज्य पुढे कोण चालवणार? राजा आहे मी, मला ते कर्तव्य करायला पाहिजे. आणि म्हणून ज्यामुळे हा मुलगा कर्म मार्गावरती चालेल, पितृपरंपरेचा उच्छेद होणार नाही, अशा तऱ्हेचा उपदेश तू त्याला दे. आणि म्हणून मदालसा त्याला अलर्काला वेगळ्या पद्धतीचा उपदेश देते. धन्योसि रे यो वसुधाम शत्रु एकच चरित्र पाली पालयितासी पुत्र. हे दा आत्तापर्यंत जे तिघांना दिलाय ना ते सगळे शिवोहम शिवोहम, म्हणजे तू या सगळ्या माया मोहातून दूर व्हावंस अशा अर्थाचा दिला संदेश. आणि ह्याला उलटा देते, याला सांगते पुत्र तू धन्य आहेस, शत्रू विरहित होऊन एकटाच या पृथ्वीवर चिरकालपर्यंत राज्य करशील, पृथ्वीचं पालन करशील आणि सुखभोग मिळवशील, धर्माचं फलरूप असं अमरत्व तुला मिळेल. ब्राह्मणांना भोजन देऊन तृप्त करत जा, बंधू बांधवांची इच्छा पूर्ण करत जा, दुसऱ्याचं भलं करण्याची वृत्ती ठेव. कर्तव्य मार्गाचा, कर्म मार्गाचा बराच मोठा उपदेश आहे. इतर राजांवरती विजय मिळव. आणि क्षत्रियाचं हेच काम आहे, राज्य उत्तम करायचं. आणि ह्या प्रकाराने त्या सगळ्या चौथ्या मुलाला अलर्काला बरोबर उलटा ह्याच्यापेक्षा वेगळा उपदेश केलेला आहे. आणि तो अलर्क जो आहे तो या ठिकाणी राहिला, विपत्तीच्या सागरात सापडलेल्या सगळ्या लोकांना उद्धार करायला तू पुढे हो, लोकांना मदत कर. धनप्राप्तीसाठी इतरांना इतरांच्या राज्यावरती आक्रमण करून धन आणि राज्य मिळव, धनाचा चांगला उपयोग कर. हे चांगला उपदेश आहे, चांगलंच करायचा उपदेश आहे, पण ते कर्म मार्गाने. आणि मग यज्ञ दान सगळं जे गृहस्थाचं कर्तव्य आहे तीही सगळी पूर्ण कर. त्या निमित्ताने देवतांना ब्राह्मणांना प्रजाजनांना संतुष्ट कर, युद्ध करून शत्रूचे बेत हाणून पाड, बंधुबांधवांना आनंद दे, गुरुजनांना संतुष्ट कर, उच्च कुळामधल्या स्त्रीचा स्वीकार करून प्रसन्न करून घे, अनेक पुत्र तुला लाभो आणि मग शेवटी आश्रमवासी हो वृद्धावस्थेमध्ये, आणि उत्तम राज्य कर, या तऱ्हेचा उपदेश अलर्काला केला मदालसेना। आणि म्हणून ते संबंध आता राजाचा कसं करावं, राजानी कसं वागावं याचाही मोठा उपदेश अलर्काला त्यांनी केलेला आहे।
0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत, तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद।
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मार्कंडेय पुराण। निरूपणकार होत्या हरिभक्त परायण क्रांतिगीता महाबळ, आयोजक ग्रंथपारायण दिंडी, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तिसुधा।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आणि स्वर आहे वेसावकर आणि मंडळी.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामींचा अथकपणे शोध घेऊनही स्वामींचं दर्शन जेव्हा होईना तेव्हा पुजारी अस्वस्थ झाले। केवळ उत्पन्नच बुडालं नाही तर तीर्थक्षेत्राला अवकळा आली। पाण्याला एवढी दुर्गंधी सुटली की दुष्ट प्रवृत्तीच्या हावऱ्या पुजाऱ्यांना सुद्धा तिथं राहणं अशक्यप्राय झालं। म्हणून ते पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडे गेले आणि त्यांनी आपली कैफियत मांडली। शंकराचार्यांनी त्यांचं बोलणं ऐकलं आणि ते एवढंच म्हणाले, तुम्ही ज्या यतीचा अवमान केलात ते श्री दत्तावतारी स्वामी समर्थ होते। या विश्वातल्या सर्व आर्तभक्तांचा उद्धार व्हावा आणि दुष्ट प्रवृत्ती नष्ट व्हावी म्हणून श्री दत्तात्रेय कलियुगात स्वामींच्या रूपात अवतीर्ण झाले। तुम्ही पैशाच्या मागे लागून गरीब लोकांना लोबाडता, तुमच्यापाशी साधं सौजन्य नाही, तुमचा आता ऱ्हास होणार आहे। तुम्ही स्वामींना शरण जा, तेच तुमचा निश्चित उद्धार करतील। त्यासाठी मन स्वच्छ करा, वाणी सुधारा, त्यांचं नामस्मरण करा। शंकराचार्यांचे बोल पुजाऱ्यांच्या मनात घुमू लागले, त्यांचं वर्तन सुधारलं, त्यांच्या बोलण्यात मार्दव आलं। वास्तविक ह्या पुजाऱ्यांची हावरी वृत्ती नष्ट व्हावी म्हणून समर्थांनी तीर्थक्षेत्रावरच्या पाण्याला दुर्गंधी आणली होती। एक दिवस स्वामी अचानक प्रकट झाले। पुजाऱ्यांना खूप आनंद झाला। स्वामींनी त्यांना फक्त एकच प्रश्न विचारला, शृंगेरीच्या शंकराचार्यांची भेट घडली ना? पुजारी मनातल्या मनात समजले, ते स्वामींना शरण आले। स्वामी त्या पुजाऱ्यांना म्हणाले, जगद्गुरु श्री शंकराचार्यांच्या सांगण्याप्रमाणे वागा, तुमचं कल्याण होईल। तेव्हा पुजारी म्हणाले, स्वामी कोटी कूप तीर्थावरचं पाणी पुन्हा स्वच्छ व्हावं आणि त्याची दुर्गंधी नष्ट व्हावी अशी आपणाला विनंती करतो। स्वामी म्हणाले, तथास्तु। आणि त्या क्षणी पाण्याला अचानक सुगंध सुटला। स्वामींनी क्षणात चमत्कार केला आणि मग त्या पवित्र पाण्यात स्नान केलं। पुजाऱ्यांना खूप शांत वाटलं, कारण स्वामींचं दर्शन त्यांना झालं। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। उन्मत्त आणि स्वार्थी वृत्तीच्या खलप्रवृत्त माणसांची वृत्ती पालटावी, त्यांच्या हातून सत्कर्म घडावीत म्हणून स्वामी समर्थ सतत प्रयत्नशील असायचे। दुष्ट माणूस नष्ट न होता

उमटल्याशिवाय राहणार नाहीत. स्वामींचं आपल्या प्रत्येक भक्ताकडे लक्ष असतं. आपण फक्त स्वामींचं अखंड स्मरण करीत राहायचं.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका। 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका, भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।